राम कृष्ण हरी। आपल्या शब्दावरून बोलण्यावरून आपला स्वभाव कळतो अन आपल्या व्यवहारातून आपले व्यक्तिमत्व समजतं। म्हणून नेहमी आपल्या बोलण्यात गोडवा आणि व्यवहारात आपलेपणा असावा, अर्थात आपला स्वाभिमान जपून। त्यासाठी कधीच कुणाचं मन परावर्तित करण्याच्या फंदात पडू नका, त्यात तुमचा अमूल्य वेळ वाया जाईल। बदल हवा असेल तर प्रथम स्वतः बदला, कदाचित तीच व्यक्ती तुमचं मत स्वीकारणार आणि अनुसरून देखील करणार। रामकृष्ण हरी। शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका। रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग अर्ज शुभांगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तरावर तरुणाईच्या ऊर्जेचा, वाचन संस्कृतीचा आणि वन्यजीवांचा सन्मान करणारा अत्यंत विशेष दिवस आहे. आंतरराष्ट्रीय युवक दिन. आजचा दिवस जगभरातील तरुणांच्या ऊर्जेचा, कल्पकतेचा आणि समाज बदलातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. तरुण पिढी ही कोणत्याही देशाचं भविष्य असते आणि त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणं हा आजच्या दिवसाचा मुख्य संदेश आहे. राष्ट्रीय ग्रंथपाल दिन. भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस भारतात ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. पुस्तकं आणि वाचन संस्कृती जोपासणाऱ्या प्रत्येक ग्रंथपालाचा हा सन्मानाचा दिवस आहे. जागतिक हत्ती दिन. जंगलाचं आणि निसर्गाचं सौंदर्य असलेल्या गजराजाचे रक्षण करण्यासाठी आणि त्याच्या अवैध शिकारीला आळा घालण्यासाठी आजचा दिवस पाळला जातो. आज भारताला अंतराळ जगतात जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या महानायकाची आणि ग्रंथालय शास्त्राच्या जनकाची जयंती आहे. डॉक्टर विक्रम साराभाई, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे संस्थापक आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांची आज जयंती. त्यांनी केवळ अंतराळाचं स्वप्न पाहिलं नाही तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इस्रोची पायाभरणी करून भारताला अंतराळ महासत्ता बनवण्याचा पाया रचला. आणि आजचा मनभवन सुविचार. आज आंतरराष्ट्रीय युवक दिन आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या जयंतीनिमित्त घेतलेला एक सुंदर विचार. जर आपल्याला समाजात आणि देशात काही मोठा बदल घडवायचा असेल तर केवळ मोठी स्वप्न पाहून भागणार नाही तर त्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी अथांग ऊर्जा, प्रयोगशीलता आणि विज्ञानाची कास धरावी लागेल. तरुणांचे नवीन विचारच जगाला नवी दिशा देत असतात. आणि आजची बोधकथा 1960 गोष्ट आहे. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. देशात गरिबी होती आणि संसाधनांची कमतरता होती. अशावेळी एका तरुण शास्त्रज्ञाने भारत सरकारसमोर एक प्रस्ताव ठेवला. भारताने स्वतःचा अंतराळ कार्यक्रम आणि उपग्रह तयार केले पाहिजेत. अनेक राजकीय नेते आणि लोकांनी त्या तरुण शास्त्रज्ञाची टवाळी केली. लोक म्हणाले, आपल्या देशात लोकांना नीट अन्न मिळत नाही आणि तुम्ही अंतराळात रॉकेट सोडण्याची स्वप्न पाहताय, हा पैशाचा अपव्यय होईल. तो तरुण शास्त्रज्ञ शांतपणे हसला आणि म्हणाला, हा पैशाचा अपव्यय नाही तर भविष्यातील गुंतवणूक आहे. जर आपण स्वतःचे उपग्रह बनवले तर आपल्या देशातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज आधीच मिळेल. शिक्षण गावागावात पोहोचेल आणि देशात संवादाचं जाळं पसरून गरिबी दूर होण्यास मदत होईल. त्या तरुण शास्त्रज्ञाची ही दूरदृष्टी आणि आत्मविश्वास पाहून सरकारने त्यांना परवानगी दिली. एका लहान थुंबा नावाच्या मासेमारी करणाऱ्या गावातून नारळाच्या झाडांखाली आणि सायकलवरून रॉकेटचे भाग वाहून नेऊन ज्या अंतराळ मोहिमेची सुरुवात झाली होती, पुढे जाऊन तिने संपूर्ण जगाला थक्क केलं. ते तरुण शास्त्रज्ञ दुसरे कोणी नसून डॉक्टर विक्रम साराभाई होते. जेव्हा तुम्ही एखादं नवीन काम किंवा स्वप्न पाहता तेव्हा सुरुवातीला लोक नक्कीच हसतील किंवा नकार देतील. पण जर तुमच्यात दूरदृष्टी आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याची ताकद असेल तर तुम्ही अशक्य गोष्टीही शक्य करू शकता. तेव्हा श्रोते हो, आज 12 ऑगस्टचा हा तरुण भावनांनी भरलेला दिवस आपल्याला खूप काही शिकवतो. तारुण्य हे केवळ वयावर अवलंबून नसतं तर ते तुमच्या मनाच्या उत्साहावर आणि विचारांवर अवलंबून असतं. आजच्या दिवशी एक छोटासा संकल्प करूया. वय काहीही असो, मनातली शिकण्याची वृत्ती कधीही संपू देऊ नका. एखादं छान पुस्तक वाचूया, नवीन कौशल्य शिकूया आणि आपल्यातल्या स्वप्नांना पंख देऊया. खरी शुभता कोणत्याही वारावर किंवा ग्रहावर अवलंबून नसते, ती आपल्या विचारात असते. जर आज आपण आळस सोडून एका नव्या जिद्दीने काम सुरू केलं तर यापेक्षा शुभ दिवस कोणताही असू शकत नाही. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हसत रहा, गात रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत.

12 ऑगस्ट श्रीराम समर्थ शांती परमात्मस्मरणानिमित्ते नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती तद्वतच अनेक संत लक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे. वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण, तरी पण असे म्हणता येईल की शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे. पूर्वी ही क्षमा शांतीरूप आहे त्याप्रमाणे पृथ्वी ही क्षमा शांतीरूप आहे त्याप्रमाणे संत असतात. शांती घडायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे. जिथे स्वार्थ तिथे अशांती, भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैतभावना तिथे खरी शांती नाही. अनन्यतेने शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया आहे. पैसा आणि लौकिक ही अशाश्वत आहे, त्यांच्या चित्त ठेवल्याने अशांतीच येणार. शांती बिघडायला दोन कारणे आहेत, एक गतगोष्टीचा शोक आणि दुसरे पुढची चिंता. आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही. पश्चाताप करण्याची पाळी आहे, म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे. भगवंताला साक्षी ठेवून कर्म केले तर हातून दुष्कर्म होणार नाही. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कुणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले, तो तिथे स्वस्त बसून नामस्मरण करीत असे. तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची ये जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला, म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले. साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती. शेत मालकाला आश्चर्य वाटले. ज्याचे मन शांत आणि चिंतारहित असते त्याला कुठेही ठेवा, तो शांतच राहणार. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्त बसावे. त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. करते पण आपल्याकडे घेऊ नये, अकर्तृत्व भाव ठेवावा. अशाने शांती जगतचालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती. एकनाथांची शांती अगाध होती. नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे. राजे रजवाडे आले आणि गेले पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले, कारण ते शांतीची मूर्ती होते. ही शांती काय केले असताना मिळेल? भगवत स्मरणा वाचून अन्य उपायाने ती साधणार नाही. जे जे घडते त्याचे भगवत इच्छेने घडते ही दृढ भावना असणे हेच शांतीचे लक्षण आहे. कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो. विद्या वैभव कला संपत्ती संतती याने शांती येतेच असे नाही. निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे. मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती. मनातली शांती कायम ठेवून राखवता येते. तसे केल्यास हातून प्रमाद घडत नाही. शांती परमात्मस्मरणाने मिळते ते स्मरण अखंड ठेवावे आणि खुशाल प्रपंच करावा. जानकी जीवनस्मरण जय जय.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो मन भावन 90.8 FM, always had touchy.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा बहुतेक हेच ते महत्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
2: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

0: तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: मर्यादा आणि तोल, लेखक मोमो केळकर. सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट, या साऱ्या कल्पना तशा सापेक्षच आहे. एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख ठरतं. कारण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे यावर तिचं स्वरूप अवलंबून असतं. शेतकऱ्यांना आवडणारा पाऊस शहरवासियांना नकोसा असतो, आणि मग अशा वेळी अनुकूल, प्रतिकूल, उपकारक, अपकारक यातली सीमारेषा फार अंधुक व्हायला लागते. तशी ती अंधुक झाली म्हणजे मनुष्य कसा वागतो त्याचं चित्र भर्तृहरीनं त्याच्या श्लोकामध्ये चांगलंच रंगवलेलं. लज्जा किंवा संकोच हे माणसाच्या स्वैर वर्तनाला एक बंधन असतं, पण अशा संकोची भिडस्त माणसाला जडवृत्ती म्हणजे कशातही पुढाकार न घेणारं म्हटलं जातं. वास्तविक जडत्व आणि संकोच यातली सीमारेषा फार अंधुक आहे. व्रताचरण करणं म्हणजेही आपलं आपण बंधन घालू घेणं आहे, त्यात वाईट काहीच नाही, पण ते करणारा ढोंगी मानला जातो. वास्तविक ते व्रत त्या माणसाच्या श्रद्धेचं स्थान असतं, आणि बहुधा व्रताचरणाची यत्किंचित कल्पना नसलेले लोकच असला आक्षेप घेतात. अत्यंत शुद्ध माणसालाही लुच्चा संबोधलं जातं. वास्तविक हे दोन धर्म पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, पण चांगलं मान्य करायचं नाही असं ठरवल्यावर काय बोलणार. पराक्रमी मनुष्य त्याच्या दृष्टीनं क्रूर ठरतो. युद्धात पराक्रम करताना हत्या अपरिहार्य आहे, त्यात क्रौर्य कसलं. मुनव म्हणजे संयमती यतीवर बुद्धिहीनतेचा किंवा निर्णयशक्तीचा अभावाचा आरोप केला जातो. कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणं हा गुण आहे की दोष आहे, एकाएकी तडकाफडकी निर्णय घेणं क्वचित धोक्याचंच असतं. पण धोका टाळणाऱ्याला लोक चंचल ठरवतात. कोणालाही कडवटपणे बोलणं चांगलं नव्हे. वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगता येते, सांगितलेली बरी. पण या सद्गुणाला दीनवाणेपणा, लाचारी म्हणणारे आहेतच. स्वाभिमान सोडला नाही जोपर्यंत गोड बोलण्यात लाचारी कसली. स्वाभिमानी माणसाला लोक गर्विष्ठ म्हणतात. अभिमानाचं रूपांतर क्वचित गर्वात होतं, पण ते मर्यादा सोडली तर. आणि ही सीमारेषा नीट लक्षात घेतली पाहिजे. मोकळेपणानं बोलणारा यांच्या दृष्टीनं बडबड्या ठरतो, पण न बोलणारा यांच्या दृष्टीनं घुम्या ठरेल. स्थिर किंवा समतोल वृत्ती यांना मान्य नाही, तिला ते कमकुवतपणा म्हणणार. उठसूट सामर्थ्य दाखवित राहणं हे काय विवेकाचं लक्षण आहे? उलट वृत्तीच्या समतोलपणाला फार महत्व आहे. म्हणून शेवटी म्हटलंय की गुणी माणसाचा असा कोणता गुण आहे ज्याला दुर्जन नावं ठेवित नाहीत. चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही हे ठरल्यावर प्रश्नच मिटला. आता खरं आहे की मर्यादा पाळली नाही तर गुणांचं रूपांतर दोषात व्हायला वेळ लागत नाही. दातृत्व हा गुण असला तरी अविवेकी दातृत्व हा दोषच आहे. उलट याची दुसरी बाजू अशी की मर्यादा सांभाळली तर वरवर जे दोष वाटतात तेही गुण ठरू शकतात. क्रोध वाईट, पण माणसाला केव्हाही संताप येतच नाही असं झालं तर केवढी चमत्कारिक परिस्थिती ओढवेल. ही दुसरी बाजू मांडताना श्रीम माटे म्हणतात की षडरूपू हे षणमित्र आहेत. शेवटी हा सारा प्रश्न मर्यादा सांभाळण्याचा आणि तोल राखण्याचा.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, क्या आपने कभी बहती हुई नदी पर बने बांध को देखा है? जब वही पानी बिना किसी नियंत्रण के चारों तरफ फैलता है तो वह बाढ़ का रूप ले लेता है, गांव को डुबो देता है और विनाश का कारण भी बनता है. लेकिन जब उसी पानी को एक दिशा दे दी जाती है, उस पर बांध बनाकर उसे सहेजा जाता है, तो वही पानी हजारों घरों में उजाला पैदा करने वाली बिजली बन जाता है, सूखे खेतों को हरा भरा कर देता है. पानी वही है, बस उसका रुख और उसका नियंत्रण बदल जाता है। हमारा यह जो मन है, यह भी ठीक उसी पानी की तरह है। जब वह बेलगाम होता है तो हमें चिंताओं और वासनाओं के दलदल में डुबो देता है। लेकिन कबीर साहब आज हमें बता रहे हैं कि अगर इसी मन को सही दिशा मिल जाए तो यह हमारे भीतर कितनी बड़ी दैवीय शक्ति को जगा सकता है। आइए सुनते हैं कबीर साहब का यह परम जागृत दार्शनिक सूत्र। मन गोरख मन गोविंदो, मन ही अवघड़ होई, जे मन राखे जाता करी, ते आपे करता सोई।

0: मनना सोया परकार उभा राहतस, त्यामातलं सोयाव मन चिटकस आकर्षण भय पुनर्भावमान म्हणजेच दुसरीकडे माणूसनं जित्तपण उमटी येस श्वासना भय हरेक पलमा श्वासनी ये जा सुरू राहस आत्मा असा अलग उमटी येत नाही शरीर मजार आणि मनमा बी आत्माना बारामा गजयुक्त्या इंगण्यात काही ग्रंथेस मातून काही वावड्यास मातून एकनी वठाड म्हणे आत्मा कसा तर म्हणे गोल गिटिंग का आमचौरस तीन कोणी आठ कोणी सौ कोणी म्हणे आत्मानी चौकशी गोड आंबट तुरट कडू तिखी फिकी कशी म्हणे आत्माना रंग कसा लाल हिरवा पिव्या काया निया सफेद का तांबूस कसा बोलती बंद करतस या सवाल आत्माना बारामा जाणी येत नाही मुनी कपिलन्या तो ज्ञान मातील शोध पट्ट्यासना मायक खरा खुरा अनुभव नैते दुरते दुरते सत्य आत्माना ठाव ठिकाणा मोजाना कसा तपासाना कसा दखाना कसा समजाना कसा म्हणजे आत्मा वठाडानी सोय करम कुमाडण्या परसार गुंता ते नाही ते माणसना टोयसले ब्रह्मा टाका साठे तर नाही.
1: आप सुन रहे हो रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आपलं खानदेश आपली माणसं.

0: तुमचा एखादा उमेदवार असेल तर त्यालाही आपण यशस्वी करू ना. वर्गातून 3 CR निवडायचे आहेत, प्रत्येकाला 3 मतं आहेत, 200 पैकी 100 मतं तरी आमची नक्की आहेत. आपल्या 100 लोकांना दुसरं मत तुमच्या उमेदवाराला द्यायला सांगू, म्हणजे आमचा उमेदवार मागे घ्यायचा प्रश्न नाही आणि तुमचाही जिंकून येईल. गलेलठाच्या डोक्यात प्रकाश पडला. भांडणात तथ्य नाही हे त्यांनी ओळखलं. त्यातल्या ओळखीच्या चेहऱ्याला बोलावून त्याला दम दिला.
1: काय राव, एवढ्यासाठी बोलावलंस वय आम्हाला? सरळ भेटून हा प्रश्न सोडवता आला असता तुम्हाला.
0: मीही त्यांना साथ दिली. कमाल आहे, एवढ्यासाठी तुम्ही आम्हाला रंकाळ्यात फेकणार होता की काय? आम्ही रंकाळ्यात मेलो असतो तरी तुमच्या निवडणुकीत विजय होणं शक्य नव्हतं. चला, या निमित्तानं तुमचा परिचय झाला, वाईटातून थोडंफार चांगलं निघालं. आम्ही हस्तांदोलन केलं, हसत हसत एकमेकांचा निरोप घेतला. पाठ वळताच निश्चय केला, याला कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीत पाडायचंच. म्हणे रंकाळ्यात फेकू का तुम्हाला? ओळखीच्या चेहऱ्याला निवडणुकीत पाडलं. हाताच्या बोटावरती मोजण्या इतकी मतं त्याला मिळाली. त्यानंतर त्यानं जवळजवळ कॉलेज सोडलंच. त्याने आमच्यावर सोडलेल्या पैलवानांशी मात्र आमची मैत्री झाली. त्यातला एक तर पुढे शरीर सौष्ठत्वात महाराष्ट्रशी झाला. आमची मैत्री मुंबईत असेपर्यंत टिकली, त्यानंतर मात्र भेट नाही. हे सगळे पैलवान मुळातले मारामारीचे नव्हतेच, फक्त मित्राला मदत करायला आले होते. त्या छोट्या प्रसंगाने खूप शिकवले. वर्गातल्या शेकडो लेक्चर्सच्या तुलनेने तो एक धडा जास्त महत्वाचा होता. वर्गात फक्त एक चौकट दाखवली जाते, त्यातले चित्र मात्र त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे रस्त्यावरच बनवायची असते. इमारतीत बसायचे शिक्षण मिळते, चालायचे असेल तर बाहेर उघड्यावरती जावे लागते. कधी तापलेल्या उन्हात, कधी खडकाळ रस्त्यावरून, तर कधी पावसाची ओलीसोबत. प्रत्येक रस्त्याचे रूप नवे, गंध नवा आणि दर्शनही नवे.
2: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास झाल्यानंतर सेवेत रुजू होण्यापूर्वी मसुरी या उत्तर प्रदेशातल्या थंड हवेच्या ठिकाणी खास प्रशिक्षण असतं. मसुरीतल्या या प्रशिक्षणाचा भाग म्हणून ग्रामीण प्रशिक्षणासाठी उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात पाठवण्यात आलं. ग्रामीण प्रशिक्षक हा ISS आणि IFS इत्यादी स्पर्धा परीक्षेत पास झालेल्यांसाठी आवश्यक अभ्यासक्रम आहे. ग्रामीण भागातील जनतेचं जीवन पाहता यावं, त्यांच्या समस्यांचं आकलन व्हावं, त्यांच्या जीवनातल्या दररोजच्या झगड्यांचं थोडंफार प्रत्यक्ष दर्शन या भावी प्रशासकांना व्हावं ही या ग्रामीण प्रशिक्षणामागची कल्पना. खेड्यात जन्मल्यामुळे तिथल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून कित्येक वर्ष राहिल्यामुळे खेडं मला परकं नव्हतंच. माझ्या नागरी मित्रांच्यात ग्रामीण वास्तव्याबद्दल निर्माण झालेलं औत्सुक्य मी मजेने पाहत होतो. विचार आला, भारतवर्ष 80% ग्रामीण आहे असं उठल्या बसल्या आम्ही म्हणतो, आणि तरीही देशातल्या सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या मानल्या जाणाऱ्या या सेवांमध्ये निवड होणाऱ्यांना खेड्याची औपचारिकरित्या ओळख करून द्यावी लागते. याचा अर्थ काय? अत्यंत खडतर गणल्या जाणाऱ्या या परीक्षेत पास होणाऱ्यांमध्ये खेड्यातल्या मुलामुलींचा अभाव का? 2-3 आठवड्याच्या या प्रशिक्षणात खेडं कसं लक्षात येईल? कशी कळतील या शहरी मुलामुलींना खेड्यातली सुखदुःख? भावी प्रशासनात महत्वाचे निर्णय घेताना काय फायदा होईल या टीचभर प्रशिक्षणाचा? कसा कळेल यांना गरिबी आणि अज्ञानाच्या गर्तेत रुतून बसलेला माझा समाज? खेड्यातलं वास्तव म्हणजे या सगळ्या भावी अधिकाऱ्यांना थ्रिल आणि एक्साइटमेंट वाटत होती. तरीही राहण्यासाठी गेस्ट हाऊस, सर्किट हाऊस किंवा इन्स्पेक्शन बंगला चांगल्यात चांगला कसा मिळेल याचे प्रयत्न सुरू होते. सुखसोयी असलेल्या गावात कसं जाता येईल याची खटपट होती. विचार केला तर भुसकळ्यात पडायला होतं. खोल विचार केला तर विचारसरणीत व्यवस्थेत असणाऱ्या त्रुटी अस्वस्थ करून सोडतात. खेड्यापाड्यातली पोरं शिकतात, उकिरड्यातनं बाहेर पडावीत म्हणून हाडाची काडं करणारे माझे सगळे गुरुजन माझ्यासमोर उभे राहतात. महात्मा फुल्यांचा सुरकुतलेला चेहरा, अस्सल ग्रामीण पटका मनासमोरून हलत नव्हता. कर्मवीरांची दाढी, करारी चेहरा, अजान बाहू, देहयष्टी समोर उभी राहिली. विठ्ठल रामजी शिंदे, आंबेडकर, आगरकर सर्वांशी एक कठोर संवाद सुरू होतो. या सगळ्यांची स्वप्न कुठपर्यंत साकार झालीत? अजूनही बहुसंख्य समाज असा असह्य काय आणि कधीपर्यंत तो असा राहणार? मी असा बहुसंख्य समाजाचा प्रतिनिधी आहे ही गोष्ट मला माहीत होती, पण तिची तीव्रतेने जाणीव झाली ती मसुरीत. मसुरी हा शब्द नागरी सेवा स्पर्धांमध्ये उत्तीर्ण होऊ पाहणाऱ्यांसाठी एखाद्या स्वप्नासारखा असतो. मसुरीचे वेद लागले की झपाटल्यासारखा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा लागतो. IAS, IFS, IPS अशा पदांसाठी उत्तीर्ण होणाऱ्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण मसुरीत लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकॅडमीत होतं. एका सुंदर सकाळी मसुरीत माझं आगमन झालं आणि मग मी तिथे 3-1 महिने वास्तव्य केलं. मसुरीत देशातल्या कानाकोपऱ्यातनं अख्ख्या भारतातल्या सगळ्यात कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत पास होऊन आलेले युवक आणि युवती, खरं तर तो एक छोटा हिंदुस्तानच होता. कुणी दूरवरच्या आसाम मेघालयातनं, कुणी दक्षिणेतल्या केरळ तामिळनाडूतून, कुणी हिंदू कुणी मुसलमान, या निवडक युवक युवतीत आपलाही समावेश आहे याचा अभिमान आणि आनंद होताच प्रत्येकाशी साधं साधं बोलत असतानाही आपोआप ज्ञानात भर पडत होती. खरं तर विविधतेत एकता असं आपण नेहमी ऐकतो, पण इथे त्याचा प्रत्यक्षात परिचय होत गेला. मिझोरामचा रालते, काश्मीरचा केवल शर्मा, पाटण्याचा प्रसाद, दिल्लीचा अनुराग, राजस्थानचा मदनलाल, कर्नाटकचा सुब्रमण्यम, लखनौचा विनोद, सगळे वेगवेगळ्या प्रदेशातनं आलेले, तरीही एकमेकांना समजून घेण्यात कोणतीही अडचण वाटली नाही. आमच्या आतलं भारतीयत्व एक होतं. एकमेकांपासून 1000 मैल दूरवर राहूनसुद्धा भाषा संस्कृती याबाबतचे फरक असूनही आम्ही एकमेकांना कित्येक वर्ष ओळखत होतो, ओळखत असल्यासारखे वागत होतो, बोलत होतो. इतकं असूनही त्या दिवशी अकॅडमीच्या भोजनगृहात जी गोष्ट घडली त्याच्यामुळे मी बराच अंतर्मुख झालो. आम्ही सगळे डायनिंग टेबलच्या भोवती बसून जेवत होतो. अनुराग, मदन सगळे होते. बोलता बोलता भारतीय विदेश नीती वगैरेच्या संदर्भात चर्चा सुरू झाली. विदेश नीतीमधल्या त्रुटी, गुण यांची तपासणी होऊ लागली. अटीतटीवर येऊन सगळे बोलू लागले. आजूबाजूला बसलेले सगळे प्रशिक्षणार्थी अधिकारी सामील झालेत. माझ्यासमोर डाव्या बाजूला फक्त थोडीफार तोंडओळख असलेला पण सगळ्यांच्या परिचयाचा एक प्रशिक्षणार्थी होता. त्याचे वडील प्रतिष्ठित राजकारणी आणि त्या सुमारास दिल्लीत सत्तास्थानी होते. चर्चा रंगात आली असताना हा प्रशिक्षणार्थी मध्येच बोलला.
1: ज्यांना साधी टायही बांधता येत नाही असे लोकही जर विदेशी सेवेत यायला लागले तर आपल्या विदेश नीतीचं काय होणार हे न बोललेलंच बरं. माझ्यातल्या नागाला कोणीतरी डिवचलं होतं. मी ताड कनफूत करलो. ज्यांना खेडे कशाशी खातात याची कल्पना नाही असे लोक जर भारतीय प्रशासकीय सेवेत येत असतील तर त्यांना टाय बांधता येत नाही, ते विदेश सेवेत आले तर काय बिघडलं? टाय बांधणं ही सहज शिकता येण्यासारखी गोष्ट आहे, पण खेडी कशी समजणार असे निर्णय घेणार तुम्ही जर खेडे काय आहे याचीच तुम्हाला कल्पना नाही?
2: माझा आवाज नकळत वाढला होता, पण माझ्या भावना खऱ्या होत्या. मला टाय बांधता येत नव्हता ही गोष्ट खरी, पण हिंदुस्थानात किती लोक टाय बांधतात? किती लोकांना टाय बांधण्याची खरंच गरज आहे? साहेब देश सोडून गेला त्याला कित्येक दशकं लोटली आणि भारत हा उष्ण हवामानाचा प्रदेश आहे, इथं टाय बांधायचा प्रश्न येतो कुठे? पण माझ्या मित्रांनी माझा संताप ओळखला होता. मध्यस्थी करून तो वादविवाद त्यांनी संपवला, पण ही समस्या खूप खोलवर होती. इतक्या उथळपणे तिचा विचार करून चालणार नव्हतं आणि माझा वादविवाद त्या मित्राशी नव्हताच तर त्या मूलभूत प्रश्नाशी होता. देशातले प्रशासक खेड्यातले आहेत की नाही हाही प्रश्न नाही, त्यांना खेड्यातले प्रश्न कितपत समजतात हा प्रश्न आहे. जे प्रशासक म्हणून येतात त्यांना खेड्यापाड्याचं ज्ञान किती आहे याची वास्तुनिष्ठ तपासणी कुठल्या टप्प्यावर होत नाही ही खरी गोष्ट आहे. माझ्याकडे टाय नव्हता असं नव्हे. कॉलेजमध्ये CR म्हणून निवडून आलो तेव्हा कॉलेजनं सुंदर टाय भेट म्हणून दिला होता. घाडगे सरांकडे जाऊन त्याची गाठ मारून घेतली आणि टाय घातला, पण घुसमटल्यासारखं झालं म्हणून काढून टाकला. ब्लेझर नसल्यामुळे फक्त शर्टवर टाय घालणं थोडंसं विचित्र वाटलं म्हणून स्नेहसंमेलनालाही टाय वापरला नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगानं अंतिम मुलाखतीला दिल्लीला बोलवलं तेव्हा कपडे काय घालायचे हा प्रश्न पडला. टाय वगैरे बांधायचा प्रश्नच नव्हता. नेहमीचा शर्ट पॅन्ट इस्त्री करून पांढरा शर्ट काळी पॅन्ट असेच कपडे घातले. खरं तर त्यावेळेस माझ्याकडे टाय नव्हताच. जुना कॉलेजमधला टाय कुठल्या तरी इंटरव्ह्यूला जाण्यासाठी हवा होता म्हणून प्रकाशला देऊन टाकला होता. खेड्यातून वर येऊन पाहणाऱ्या मुलांचे संघर्ष हे सर्व पातळ्यांवर सुरू असतात. आयुष्यात सगळ्या गोष्टी बुद्धिमत्तेच्या जोरावर होऊ शकतात हा भ्रम आहे. इंग्रजी फाडफाड बोलतो तो बुद्धिमान असा सार्वत्रिक समज असलेल्या देशात ज्ञानाच्या वस्तुनिष्ठ कसोट्यांची अपेक्षा करणं खरंच चुकीचं आहे. जसं इंग्रजीचं तसंच कपड्यांचं सुद्धा. दारिद्र्याचा दागिना जन्मताच परिधान करून आलेल्या खेड्यापाड्यातल्या मुलांना चांगल्या कपड्यांची आवड असली तरी ते मिळणं सहज शक्य आहे का? कॉलेजमधले माझ्या हॉस्टेलवरचे सगळे मित्र कसेबसे दिवस काढत होते. चांगलं खायला मिळणं अवघड, तिथं चांगले कपडे ही दुय्यम बाब असते. माझा आणि सुभाषचा जेवणाचा डबा गावाहून एसटीने यायचा. तो आणायला 11-11:30 स्टँडवर जायला लागायचं. एसटीचे 3 आणि डबा काढून ठेवणाऱ्यांचे 2 असे प्रत्येकी 5 रुपये महिन्याला द्यायचे म्हणजे अंगावर काटा यायचा. पुढे वसंतदादा सरकारनं खेड्यापाड्यातून विद्यार्थ्यांना एसटीतून मिळणाऱ्या जेवणाच्या डब्यांची वाहतूक मोफत करून टाकली. तेव्हा तर आमच्या आनंदाला परावार राहिला नाही. खेड्यातून येऊन शहरात शिक्षण घेणाऱ्यांच्या अडचणींची कल्पना वसंतदादांसारख्या खेड्यातून आलेल्या माणसाला कळणं सोपं जाणार यात शंकाच नव्हती. वसंतदादांना कुणी सहकार महर्षी, कुणी मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळखतं. पण आम्ही मात्र जेवणाच्या डब्यावरचा चार्ज पूर्णपणे नाहीसा करणारा मुख्यमंत्री या नात्याने त्यांना ओळखतो. कधी कधी हा डबा चोरीला जायचा, कधी संप बंद अशा कारणांमुळे डबा यायचा नाही, कधी गाड्या उशिरा यायच्या, कधी आलेलं जेवण अर्धमुर्ध खराब झालेलं असायचं, काही वेळा जेवणाला सुट्टी तर काही वेळा अर्धपोटी. उन्हाळ्यात हमखास जेवण आंबायचं. संध्याकाळी दसरा चौकातल्या साधना रेस्टॉरंटमधून वाटीभर आमटी आणि ब्रेड आणून दिवस किंवा रात्र ढकलायचा. सकाळी उठल्यावर चहा पिण्याची भानगड नव्हती. आंघोळ करून तयार होऊन कॉलेजला जाताना आनंद आश्रमात चहाचा कप जिरवायचा आणि त्यानंतर 12 वाजेपर्यंत उपाशी पोटी कॉलेजची व्याख्यानं ऐकायची. सैन्य पोटावर चालतात. बुद्धानं आपल्या शिष्यांना उपाशी पोटी वचनं ऐकवली नाहीत हे सगळं वाचत शिकत होतो ते मात्र उपाशी पोटीच. अर्थात माझ्यापेक्षा वाईट परिस्थिती असणारे विद्यार्थी बरेच होते. ज्यांचा गावाकडनं डबा येत नाही, ज्यांना शिष्यवृत्ती नाही, राहायला जागा नाही अशी पोरंही कॉलेजात शिकायची. अंकुश नावाचा माझा मित्र विजार आणि सदरा घालून कॉलेजला यायचा. मन लावून लेक्चर ऐकायचा. कॉलेज संपल्यावर 2-4 तास कॉलेजच्या बागेत काम करायचा. त्या बदल्यात कॉलेज त्याला 2 वेळेचं जेवण, 4 भिंतींची खोली, फी माफी द्यायचे. बसचे पैसे नसायचे म्हणून कित्येक मुलं दसरा चौकातून चालत कॉलेजपर्यंत यायची. 7-8 किलोमीटरचं अंतर होतं ते. विचारलं तर बस चुकली म्हणून सांगायचे. ही सगळी मुलं मोठ्या धैर्याने आयुष्याला सामोरे जात होती. आंघोळीच्या वेळेस संडासच्या रांगेत कॉलेजच्या कॅरिडॉरमध्ये कुठेही हसतमुख भेटायची. पण त्याखाली दडलेली उदासी हॉस्टेलवर राहिल्याने सहज लक्षात यायची. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळायला उशीर झाला तर त्यांचे हाल कुत्रे खायचे नाहीत. खानावळ बंद व्हायची, कुणी उधारीवर द्यायचं नाही, कसं तरी फक्त जगत राहायचं आशेवर. शाहू महाराजांनी ओळीनं एकापाठोपाठ एक बोर्डिंग काढलीत आणि गावोगावची पोरं कोल्हापूरच्या बोर्डिंगात शिकायला आली. रस्त्यावर किंवा जनावरांमागं भटकणारी पोरं ज्ञानामृत पिऊ लागलीत. कोल्हापूरच्या दसरा चौकात उभं राहिलं की महाराजांच्या मोठेपणाचा साक्षात्कार सहज व्हायचा. मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, सारस्वत बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग, मराठा बोर्डिंग, सगळ्या बोर्डिंगच्या इमारती. खरं तर बोर्डिंगच्या रूपानं समाज बदलाचे कारखाने महाराजांनी सुरू केले होते. कित्येक समाज धुरीण या बोर्डिंगमधून शिकले आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात चमकले. या बोर्डिंगने महाराष्ट्रात नेतृत्वाची एक नवी फळी निर्माण केली.
0: ह्या सगळ्यात जाणवले ते म्हणजे प्रत्येकाचा संघर्ष वेगळा तरी तीव्र असतो. कधी बाह्य पातळीवरील संघर्ष तर कधी मानसिक पातळीवरचा. जातीपातीच्या प्रस्थापित कल्पनाही छळवाद करतात. जातीमुळे अन्याय होतो, पुढे यायला त्रास होतो, संधी नाकारली जाते. अशोक MA पास झाल्यानंतर बेकार होता. समाजाला उपेक्षित जात आणि पैसा यांच्याकडे नव्हता हे एकमेव कारण. आमचा मारुती कांबळे नावाचा एक मित्र होता. त्याचा आवाज इतका सुंदर होता की दरवर्षी कॉलेजच्या गॅदरिंगचा तोच हिरो असायचा. त्याच्या भोवती मुलींचा पिंगा सदैव असायचा. त्याची शास्त्रीय संगीत शिकण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही कारण त्याची जात. उच्च समाजातल्या संगीत शिक्षकांना एक गरीब आणि त्यातही खालच्या जातीतला विद्यार्थी कसा चालेल? आजही मारुतीचा आवाज आठवला की जीव गलबलून जातो. केवढी जादू होती त्याच्या आवाजात. मधुबन में राधिका नाचे रे हे गाणं त्याच्याकडून ऐकताना मनातून आनंदाचे कारंजे उठत. संगीताला चांगला शिक्षक मिळत नाही हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर दाटलेले सावट आणि डोळ्यातले मेघ हटवले की छाती भरून येते. एवढे असूनही समाजाविषयी कसलाही कडवटपणा त्याच्या मनात नव्हता. मारुती कांबळे हा एक शापित गंधर्व होता. मागासवर्गीय मित्रांची अवस्था आई जीव घाली ना, बाप भीक मागू देईना अशी होई. शिकल्यामुळे गावातलं जीणं नको वाटे. गाव आणि आत्मपीडा यांचा खोल संबंध होता. भावंड गावातच असायची, आई बाप गावात काम करायचे. त्यांनी गावातलं दारिद्र्य आणि गावकुसा बाहेरचं जीवन स्वीकारलं होतं. पण आंबेडकर आणि शाहूराजांनी ज्यांच्यात ठिणगी पेटवली होती त्यांना गावी जाऊन गुलामीचं जोखड ओढणं नको वाटत होतं. गाव म्हणजे अवहेलना, अपमान आणि हेटाळणी यांचा अर्क होता. शहरात मिळेल ते काम करायचं, सुट्टीपुरतं गावी जायचं आणि परत शहरात यायचं हाच त्यांचा क्रम होता. घरच्यांना मात्र शिकला सवरला आणि दुरावला असं वाटायचं. गावातून जे सुटले ते सुटले, पण जे गावात राहिले त्यांच्या नशिबी अजूनही भेदभाव अटळ आहे. न्यूनगंडाने पछाडून गेलेले माझे शाळेतले जुने मित्र गावी गेलो तर चार शब्द बोलायलाही तयार नसतात. रावसो थोडंफार बोलतो, फार बोलायला त्याच्याकडे तरी काय आहे? चांगल्या मार्कांनी BA झाला, नोकरीसाठी प्रचंड धडपड केली, पण शेवटी परत गावीच. नाईलाजाने म्युझिकल बँडमध्ये सामील झाला. लग्नाच्या सुगीत रात्रभर वरातीसमोर वाद्य वाजवीत फिरायचं, दिवसभर झोपायचं. सुगी संपली की बेकारी, दिवसभर तक्त्यावर बसून राहायचं, समोरच्या गटारातले वळवळणारे किडे बघत. कधीतरी छोटासा दगड फेकायचा, कधीतरी नोकरीसाठी मला सुद्धा विचारलं होतं त्यानं. त्यानंतर पुन्हा मला अडचणीत टाकणारा प्रश्न विचारितही नाही, फक्त हसतो. कसं काय, बरं आहे ना? म्हणून मनापासून विचारतो. माझ्याकडेही त्याला विचारण्यासारखं काही नाही. त्याची आई रस्ता झाडायची, ती आता निवृत्त झाली असणार. बाप लहानपणीच कधीतरी सुटला होता, काय विचारायचं? मोहन तर माझं तोंड चुकवतो. मला आठवतं हा मोहन शाळेत खूप हुशार होता, पाढे वगैरे चांगले यायची. शाळेत गणित चुटकीसरशी सोडवायचा, पण तिसरीनंतर त्याची शाळा अचानक सुटली. तो दुसऱ्याच्या शेतात काम करायला लागला. अजूनही तेच करत असावा. आता भेटला तर दुरूनच हसतो, हातानेच ठीक आहे ना असा अर्थाचा प्रश्न करतो आणि समाज मंदिरात किंवा चिंचेमागे अदृश्य होतो. अशा वेळी माझ्या अस्तित्वाची मनोमन लाज वाटते. त्यातल्या त्यात कल्लूचं बरं आहे. गावातल्या हायस्कूलात नोकरी लागली, दर महिन्याला पगार मिळतो, खर्च भागून शिल्लक उरते. माळावरती बेघर योजनेतनं घर बांधलं, लग्न वगैरे झालं, छोट्या बहिणीचं लग्न केलं, स्थिरावला, घरी येऊन नमस्कार करतो. कसं काय विचारतो, देवीच्या वणानी भरलेला त्याचा चेहरा सोप्यातल्या ट्यूबलाईटच्या प्रकाशात चमकला की बरं वाटतं. कल्लूच्या नोकरीसाठी शिफारस केली याचा आनंद वाटतो. जातीच्या या वरवंट्याचा मला कधीच उघडपणे त्रास झाला नाही किंवा जाणवणार नाही. कदाचित महारमांग समाजात जन्म झाला नाही म्हणून असेल, पण जातीव्यवस्था वाईट हे फार लहानपणी लक्षात आलं. गावातला बहुसंख्य समाज जैन, त्यापाठोपाठ लिंगायत, मराठा इत्यादी. ब्राह्मणांची 2-3 घरं, शिंप्यांची 2 घरं, त्यातलं आमचं एक, दुसरं वेशीजवळ. गल्लीतली सगळी घरं जैनांची, अपवाद फक्त तेली आणि गड्यांपांचं. जैनांच्या घरात मुक्त प्रवेश नव्हता. स्वयंपाकघरात तर मुळीच नाही. अर्थात याला अपवाद होतेच. माझ्यावर माया असणाऱ्या गावातल्या बाया सुटीत गेलो की आवडीच्या भाज्या बनून घरी पाठवायच्या. शेडबाळ्यांची अक्कू खरवस पाठवायची. माळावरची सुशीला वांग्याची भाजी. कुणी काही तर कुणी काही. तरीही स्वयंपाकघरात जाऊन बसण्याची मुभा नव्हती. जैन आम्हाला बरोबरीचे समजत नाहीत हे माझ्या लक्षात आलं होतं. या उलट ब्राह्मण घरं एक दोनच होती. पण त्यांच्या घरी आम्हाला मज्जाव नव्हता. उलट कौतुक आणि प्रोत्साहन मिळायचे. हमखास खाऊ मिळायचा. आणि विशेष म्हणजे त्यांच्या घरातल्या झोपाळ्यावरही बसायला मिळायचं. झोपाळ्यावर झुलत त्यांच्या कड्यांचा आवाज ऐकणं खूप आवडायचं. तात्या प्रवचन करायचे. अण्णा भजनात पुढे सांगायचे. विठ्ठल मंदिराची सगळी देखरेख आमच्या घराकडे होती. त्यामुळे असेल पण अरुण मुकुंद पंडित सगळे आम्हाला मान द्यायचे. भेदभावाचा प्रश्नच नव्हता. मराठ्यांची गल्ली दूर त्यामुळे जाणं येणं कमी. लिंगायतांकडंही असला भेदभाव नसे. जातीवादालाही अनेक पदर होते ते सुद्धा मला फार लवकर समजले. जैनांच्या घरी जसा आम्हाला मुक्तपणे वागायला मज्जाव होता तसाच मज्जाव आमच्या घरी महार मांगांना होता. ते फक्त सोफ्यापर्यंत येऊ शकत. त्यांच्यासाठी वेगळी कब्बशी होती. वेटाळ मानला जात होता. मला हे विचित्र वाटायचं, चुकीचं वाटायचं. तात्या प्रवचनात एकनाथ महाराजांचं उदाहरण सांगायचे पण मग महाराजांचा तातोबा देवळाबाहेरच्या कट्ट्यावरच भजनाला का बसतो हे मला समजायचं नाही. शाळेत शिकवणारे बरेचसे गुरुजी मागास समाजातले होते म्हणूनच ते कधी घरी येत नसत. कल्लू रावसू घरी आले तर बसा म्हणून सांगण्यापेक्षा त्यांना माळावर फिरायला जाणं सोयीस्कर वाटायचं. पण त्यांच्या गल्लीत किंवा घरी जाऊन चिंचा आवळे खाताना त्यांच्या आयांना खूप आनंद वाटायचा.
2: गावचे हे सगळे रंग ग्रामीण प्रशिक्षणाच्या 2 आठवड्यात आमच्या प्रशासकांना कसे कळणार? गावात आणि नंतरच्या कोल्हापूरच्या वास्तव्यात ग्रामीण जीवनाच्या अनुभवांची जी शिदोरी मला मिळाली ती नंतरच्या आयुष्यात सतत उपयोगी पडली. आपल्या एखाद्या छोट्याशा निर्णयानं दूर दूरवरच्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या आणि दारिद्र्याने गंजलेल्या समाजावर कोणता परिणाम होईल याचे भान जेव्हा प्रशासक ठेवेल त्या दिवसाची समस्त भारताला प्रतीक्षा आहे. पण जोपर्यंत हुरडा मळणी शिवाशिव उत्रंड बोचकं खरीप खोंडवं यासारख्या शब्दांचा अर्थ प्रशासकांना पुस्तकात शोधावा लागेल तोपर्यंत मसुरीत जाऊनही ग्रामीण प्रशिक्षणाची आवश्यकता भासणार यात शंकाच नाही. स्वतःच्या जन्माबाबत कोणताच माणूस अजूनही स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. भविष्यातही असे ज्ञान मानव समाजात येणे अशक्य. मी माझ्या साध्या बोळ्या आजोळी तिथल्या उंबरठ्यावर जन्माला आलो तेव्हा घरात बाळ जन्माला आल्याने वाटणाऱ्या नवलाई पलीकडे काही घडले असण्याची शक्यता नाही. बुधवारी जन्माला आलो आणि ज्ञानेश्वरांचा जन्म बुधवारचा म्हणून घरातल्या वारकरी परंपरेनुसार ज्ञानेश्वर नाव ठेवलं गेलं. आमच्या घरातल्या सगळ्या नावात संत खचाखच भरलेले नामदेव एकनाथ तुकाराम रुक्मिणी इत्यादी इत्यादी. आजोळी आमची 2च घरं, आमची म्हणजे आजोबांची तशी एकत्रच पण मध्ये एक दुसऱ्याचं एक घर होतं. एक घर आकारानं थोडं लहान दुसरं बऱ्यापैकी मोठं. माझ्या जन्माच्या दिवशी 5 नोव्हेंबर 1958 आईच्या पोटात दुखायला लागलं म्हणून सोयीस्कर जागा पाहण्यासाठी ती मोठ्या घराकडे यायला निघाली. सकाळची 5:30-6 वेळ. मोठ्या घराच्या उमऱ्यापर्यंत कसं तरी येऊन कळा असह्य झाल्याने आई उंबरठ्याजवळच बसली. 5-10 मिनिटात तिथंच माझा जन्म झाला. उंबरठ्यात जन्म होणं याला काहीतरी खास अर्थ आहे की नाही कुणास ठाऊक.

0: शिलाईमध्ये सुद्धा मापं घेणं, कपडे कापण्याचं काम वगैरे आजोबा करायचे. याला थोडं जास्ती ज्ञान लागतं. आजोळी सगळे पापभेरू, विठ्ठल भक्त, आजोबा तर माळकरी. सकाळी लवकर उठून आंघोळ करून गंध लावून ज्ञानेश्वरी वाचत बसायचे. त्यांच्या दंडावर, कपाळावर, पोटावर सगळीकडे गंध पाहून आम्हाला खूप गंमत वाटायची. नित्य नेमाने भजन कीर्तनासाठी मंदिराकडे जात. आजीसुद्धा कामात अतिशय हुशार. काही काळ तिनं तर ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून देखील काम केलेलं. लिहिणं वाचणंही यायचं. नेहमी कामात स्वयंपाकघरात गेलं तर हळूच काही ना काही खाऊ हातावर ठेवायची. मामी असली तरी घरचा खरा कारभार मरेपर्यंत आजीकडेच होता. व्यवहारातलं तिला कळायचं. पडत्या काळातसुद्धा आजी घराचा आधारस्तंभ होती. लोकांच्याकडे काही मागणं किंवा गरिबीचं भांडवल करणं हे तिच्या स्वभावाविरुद्ध होतं. कंबर वाकली तरी शेवटपर्यंत ती ताट राहिली. आजोळी 10-12 एकराचं शेत, आंब्याची झाडं, पानमळा, हसत खेळत दिवस जात होते. पण काळ बदलला अगदी आमच्या नजरेसमोर. निसर्ग पूर्वीसारखा दयाळू राहिला नाही. पानमळे अदृश्य झाले. अधूनमधून दुष्काळ पडू लागला. सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. मामांच्या स्वभावामुळे आणि निसर्गाच्या कोपामुळे सगळं हाताबाहेर जाऊ लागलं. त्यातच मामांना पहिल्या 4 मुलींनंतरचा मुलगा, परत मुलगी, परत मुलगा. मुलींची लग्न जमवण्यात आणि करण्यात आजोबांचे सगळे पैसे, आयुष्य यांची नासाडी व्हायला सुरुवात झाली. घरात दारिद्र्यांचं राज्य कधी सुरू झालं कोणालाच कळलं नाही. शेतं पिकत नव्हती कारण घरची देखरेख नव्हती. स्वतःची विहीर आणि पाणी असून देखील घरात धान्य नव्हतं. नंतर तिथल्या दारिद्र्याला घाबरून तिथं वारंवार जायला भीती वाटायला लागली. माझ्या आजोबांना 3 अपत्य, माझी आई 2 नंबरची. तिच्या आधीची मुलगी वारली, मामा सगळ्यात लहान. 13 वर्षाची असताना आईचं लग्न झालं. वडील त्यावेळी 18 वर्षाचे होते. पहिली 7 वर्ष आईला मूल झालं नाही. आजारपणातही काही काळ गेला. मध्यंतरी वडिलांनी दुसरं लग्न करावं असा आग्रही घरातनं झाला, पण वडिलांनी त्याला दाद दिली नाही. मोठा भाऊ नामदेवचा जन्म 1953 साली झाला. छोटी बहीण रुक्मिणीचा जन्म माझ्यानंतर 4 वर्षांनी म्हणजे 1962 साली झाला. आमच्या गावचं नाव लाट, याला अब्दुल लाट असंही म्हणतात. आता संक्षिप्त होऊन त्याचं अ लाट झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातलं हे गाव इचलकरंजीच्या पूर्वेला 4 मैलावर आहे. गावच्या बाजूला पंचगंगा नदी वाहते. नदी पलीकडे नांदणी गावातनं आमच्या पूर्वजांनी या गावात स्थलांतर केलं. घरी पिढीजात शिंपीकाम चालत होतं. आमच्या आजोबांची आई गंगा ही अतिशय कर्तबगार स्त्री होती. अर्थातच या कर्तृत्व संपन्न पणजीची मला अजिबात स्मृती नाही. लहानपणी ती भावंडांना घेऊन दररोज सकाळ संध्याकाळ देवळात जायची असं सगळे सांगतात. तर या पणजीनं आणि नंतर आजोबा, माझे वडील, काका यांनी कष्टपूर्वक 15-16 एकर जमीन विकत घेतली. कुळ कायद्याच्या लाटेमध्ये 7-8 वर्ष कोर्टकचेरी करावी लागली, पण निर्णय आमच्या बाजूने आणि समाधानकारक लागला. वडिलांना एक मोठे बंधू, एक छोटी बहीण. छोट्या बहिणीचं लग्न होऊन तिला चंदूरला दिलं. या आमच्या चंद्रा आत्यालाही आम्ही पाहिलं असे सगळे म्हणतात, पण मला ती अजिबात आठवत नाही. ती कॅन्सरने वारली. तिच्या मृत्यूचं वर्णन सगळे करतात. एकत्र कुटुंबाचा प्रभाव असल्याने आम्ही वडिलांना तात्या आणि आईला काकू म्हणू लागलो. काकांना अण्णा आणि काकूला अक्का, आजीला आई तर आजोबांना बाबा म्हणायला लागलो. अण्णांना 4 मुलं, 2 मुली आणि आम्ही 3 भावंड. घरात गोकुळ होतं. मोठ्या चुलत बहिणीचं, ताईचं लग्न होऊन ती घरीच होती. लग्नानंतर तिच्या नवऱ्यानं तिला छळायला सुरुवात केली. तिला एकदा परत घेऊन आल्यानंतर कधीच समजोता झाला नाही.
1: घरात सदैव नामसंकीर्तन, विठ्ठल मंदिर हे आमच्या घराचं धार्मिक तसंच भावनिक केंद्र. भजनात अण्णा सदैव मग्न. सकाळ संध्याकाळ न चुकता विठ्ठल मंदिराला भेट. दर बुधवारी तात्यांचं प्रवचन असायचं. या प्रवचनात कित्येक वर्ष उलटून गेली तरी आजही खंड पडलेला नाही. शिवाय वर्षातून एक वेळा ज्ञानेश्वरीचं सार्वजनिक पारायण. गावातले 20-30 लोक दरवर्षी पारायणाला बसायचे. घरचे 2-3 लोक जरूर असत. पारायणाच्या सप्ताहात सगळं घर ज्ञानेश्वरमय होऊन जायचं.
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM.

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: रेडिओची त्यांच्या संकल्पनेतून स्थापना झाली आणि आपण यशस्वी वाटचाल करतोय. 15 किलोमीटर पासून ते आता 150 देशापर्यंत ऍक्टिव्हिटी म्हणून
1: वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख माझे सहकारी आदरणीय व्यासपीठ
0: आणि
2: यानंतर डॉक्टर केतन नारखेडे
0: हवे ही अपेक्षा करतो.
2: यानंतर डॉक्टर केतन नारखेडे सर.

तेजाचा या सर्वोत्तम तेजाने जो अंधार चिरत जाऊन कुशकार होत असतो तो म्हणजे सूर्य, आणि सूर्याचा एक अंश म्हणजे

0: राम कृष्ण हरी। आपल्या शब्दावरून, बोलण्यावरून आपला स्वभाव कळतो आणि आपल्या व्यवहारातून आपले व्यक्तिमत्व समजतं। म्हणून नेहमी आपल्या बोलण्यात गोडवा आणि व्यवहारात आपलेपणा असावा, अर्थात आपला स्वाभिमान जपून। त्यासाठी कधीच कुणाचं मन परावर्तित करण्याच्या फंदात पडू नका। त्यात तुमचा अमूल्य वेळ वाया जाईल। बदल हवा असेल तर प्रथम स्वतः बदला। कदाचित तीच व्यक्ती तुमचं मत स्वीकारणार आणि अनुसरून देखील करणार। रामकृष्ण हरी।
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका। रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तरावर तरुणाईच्या ऊर्जेचा, वाचन संस्कृतीचा आणि वन्यजीवांचा सन्मान करणारा अत्यंत विशेष दिवस आहे. आंतरराष्ट्रीय युवक दिन. आजचा दिवस जगभरातील तरुणांच्या ऊर्जेचा, कल्पकतेचा आणि समाज बदलातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. तरुण पिढी ही कोणत्याही देशाचं भविष्य असते आणि त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणं हा आजच्या दिवसाचा मुख्य संदेश आहे. राष्ट्रीय ग्रंथपाल दिन. भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस भारतात ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. पुस्तकं आणि वाचन संस्कृती जोपासणाऱ्या प्रत्येक ग्रंथपालाचा हा सन्मानाचा दिवस आहे. जागतिक हत्ती दिन. जंगलाचं आणि निसर्गाचं सौंदर्य असलेल्या गजराजाचे रक्षण करण्यासाठी आणि त्याच्या अवैध शिकारीला आळा घालण्यासाठी आजचा दिवस पाळला जातो. आज भारताला अंतराळ जगतात जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या महानायकाची आणि ग्रंथालय शास्त्राच्या जनकाची जयंती आहे. डॉक्टर विक्रम साराभाई, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे संस्थापक आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांची आज जयंती. त्यांनी केवळ अंतराळाचं स्वप्न पाहिलं नाही तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इस्रोची पायाभरणी करून भारताला अंतराळ महासत्ता बनवण्याचा पाया रचला. आणि आजचा मनभावन सुविचार. आज आंतरराष्ट्रीय युवक दिन आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या जयंतीनिमित्त घेतलेला एक सुंदर विचार. जर आपल्याला समाजात आणि देशात काही मोठा बदल घडवायचा असेल तर केवळ मोठी स्वप्न पाहून भागणार नाही तर त्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी अथांग ऊर्जा, प्रयोगशीलता आणि विज्ञानाची कास धरावी लागेल. तरुणांचे नवीन विचारच जगाला नवी दिशा देत असतात. आणि आजची बोधकथा 1960 गोष्ट आहे. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. देशात गरिबी होती आणि संसाधनांची कमतरता होती. अशावेळी एका तरुण शास्त्रज्ञाने भारत सरकारसमोर एक प्रस्ताव ठेवला. भारताने स्वतःचा अंतराळ कार्यक्रम आणि उपग्रह तयार केले पाहिजेत. अनेक राजकीय नेते आणि लोकांनी त्या तरुण शास्त्रज्ञाची टवाळी केली. लोक म्हणाले, आपल्या देशात लोकांना नीट अन्न मिळत नाही आणि तुम्ही अंतराळात रॉकेट सोडण्याची स्वप्न पाहताय, हा पैशाचा अपव्यय होईल. तो तरुण शास्त्रज्ञ शांतपणे हसला आणि म्हणाला, हा पैशाचा अपव्यय नाही तर भविष्यातील गुंतवणूक आहे. जर आपण स्वतःचे उपग्रह बनवले तर आपल्या देशातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज आधीच मिळेल. शिक्षण गावागावात पोहोचेल आणि देशात संवादाचं जाळं पसरून गरिबी दूर होण्यास मदत होईल. त्या तरुण शास्त्रज्ञाची ही दूरदृष्टी आणि आत्मविश्वास पाहून सरकारने त्यांना परवानगी दिली. एका लहान थुंबा नावाच्या मासेमारी करणाऱ्या गावातून नारळाच्या झाडांखाली आणि सायकलवरून रॉकेटचे भाग वाहून नेऊन ज्या अंतराळ मोहिमेची सुरुवात झाली होती, पुढे जाऊन तिने संपूर्ण जगाला थक्क केलं. ते तरुण शास्त्रज्ञ दुसरे कोणी नसून डॉक्टर विक्रम साराभाई होते. जेव्हा तुम्ही एखादं नवीन काम किंवा स्वप्न पाहता तेव्हा सुरुवातीला लोक नक्कीच हसतील किंवा नकार देतील. पण जर तुमच्यात दूरदृष्टी आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याची ताकद असेल तर तुम्ही अशक्य गोष्टीही शक्य करू शकता. तेव्हा श्रोते हो, आज 12 ऑगस्टचा हा तरुण भावनांनी भरलेला दिवस आपल्याला खूप काही शिकवतो. तारुण्य हे केवळ वयावर अवलंबून नसतं तर ते तुमच्या मनाच्या उत्साहावर आणि विचारांवर अवलंबून असतं. आजच्या दिवशी एक छोटासा संकल्प करूया. वय काहीही असो, मनातली शिकण्याची वृत्ती कधीही संपू देऊ नका. एखादं छान पुस्तक वाचूया, नवीन कौशल्य शिकूया आणि आपल्यातल्या स्वप्नांना पंख देऊया. खरी शुभता कोणत्याही वारावर किंवा ग्रहावर अवलंबून नसते, ती आपल्या विचारात असते. जर आज आपण आळस सोडून एका नव्या जिद्दीने काम सुरू केलं तर यापेक्षा शुभ दिवस कोणताही असू शकत नाही. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हसत रहा, गात रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

12 ऑगस्ट श्रीराम समर्थ शांती परमात्मस्मरणानिमित्ते नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती तद्वतच अनेक संत लक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे. वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण, तरी पण असे म्हणता येईल की शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे. पूर्वी ही क्षमा शांतीरूप आहे त्याप्रमाणे पृथ्वी ही क्षमा शांतीरूप आहे त्याप्रमाणे संत असतात. शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतःस्थिती हीच कारण आहे. जिथे स्वार्थ तिथे अशांती, भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैतभावना तिथे खरी शांती नाही. अनन्यतेने शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया आहे. पैसा आणि लौकिक ही अशाश्वत आहे, त्यांच्या चित्त ठेवल्याने अशांतीच येणार. शांती बिघडायला दोन कारणे आहेत, एक गतगोष्टीचा शोक आणि दुसरे पुढची चिंता. आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही. पश्चाताप करण्याची पाळी येईल म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे. भगवंताला साक्षी ठेवून कर्म केले तर हातून दुष्कर्म होणार नाही. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कुणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले, तो तिथे स्वस्त बसून नामस्मरण करीत असे. तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची ये जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले. साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती. शेतमालकाला आश्चर्य वाटले. ज्याचे मन शांत आणि चिंतारहित असते त्याला कुठेही ठेवा, तो शांतच राहणार. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्त बसावे. त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. कर्ते पण आपल्याकडे घेऊ नये. अकर्तृत्व भाव ठेवावा. अशाने शांती. जगतचालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती. एकनाथांची शांती अगाध होती. नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे. राजे रजवाडे आले आणि गेले पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले कारण ते शांतीची मूर्ती होते. ही शांती काय केली असताना मिळेल? भगवत स्मरणा वाचून अन्य उपायाने ती साधणार नाही. जे जे घडते त्याचे भगवत इच्छेने घडते ही दृढ भावना असणे हेच शांतीचे लक्षण आहे. कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो. विद्या, वैभव, कला, संपत्ती, संतती याने शांती येतेच असे नाही. निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे. मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती. मनातली शांती कायम ठेवून राघवता येते. तसे केल्यास हातून प्रमाद घडत नाही. शांती परमात्मस्मरणाने मिळते ते स्मरण अखंड ठेवावे आणि खुशाल प्रपंच करावा. जानकी.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो मन भावन 90.8 एफएम, ऑलवेज हैड टची। आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन 90.8 एफएम, ऑलवेज हार्ट टचिंग। आपला खानदेश, आपली माणसं।
1: मर्यादा आणि तोल, लेखक मोमो केळकर। सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट या साऱ्या कल्पना तशा सापेक्षच आहे। एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख ठरतं, कारण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे यावर तिचं स्वरूप अवलंबून असतं। शेतकऱ्यांना आवडणारा पाऊस शहरवासियांना नकोसा असतो, आणि मग अशा वेळी अनुकूल, प्रतिकूल, उपकारक, अपकारक यातली सीमारेषा फार अंधुक व्हायला लागते। तशी ती अंधुक झाली म्हणजे मनुष्य कसा वागतो त्याचं चित्र भर्तृहरीनं त्याच्या श्लोकामध्ये चांगलंच रंगवलेलं। लज्जा किंवा संकोच हे माणसाच्या स्वैर वर्तनाला एक बंधन असतं, पण अशा संकोची भिडस्त माणसाला जडवृत्ती म्हणजे कशातही पुढाकार न घेणारं म्हटलं जातं। वास्तविक जडत्व आणि संकोच यातली सीमारेषा फार अंधुक आहे। व्रताचरण करणं म्हणजेही आपलं आपण बंधन घालू घेणं आहे, त्यात वाईट काहीच नाही, पण ते करणारा ढोंगी मानला जातो। वास्तविक ते व्रत त्या माणसाच्या श्रद्धेचं स्थान असतं, आणि बहुधा व्रताचरणाची यत्किंचित कल्पना नसलेले लोकच असला आक्षेप घेतात। अत्यंत शुद्ध माणसालाही लुच्चा संबोधलं जातं। वास्तविक हे दोन धर्म पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, पण चांगलं मान्य करायचं नाही असं ठरवल्यावर काय बोलणार। पराक्रमी मनुष्य त्याच्या दृष्टीनं क्रूर ठरतो। युद्धात पराक्रम करताना हत्या अपरिहार्य आहे, त्यात क्रौर्य कसलं। मुनव म्हणजे संयमती यतीवर बुद्धिहीनतेचा किंवा निर्णयशक्तीचा अभावाचा आरोप केला जातो। कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणं हा गुण आहे की दोष आहे, एकाएकी तडकाफडकी निर्णय घेणं क्वचित धोक्याचंच असतं, पण धोका टाळणाऱ्याला लोक चंचल ठरवतात। कोणालाही कडवटपणे बोलणं चांगलं नव्हे, वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगता येते, सांगितलेली बरी, पण या सद्गुणाला दीनवाणेपणा लाचारी म्हणणारे आहेतच। स्वाभिमान सोडला नाही जोपर्यंत गोड बोलण्यात लाचारी कसली। स्वाभिमानी माणसाला लोक गर्विष्ठ म्हणतात, अभिमानाचं रूपांतर क्वचित गर्वात होतं, पण ते मर्यादा सोडली तर। आणि ही सीमारेषा नीट लक्षात घेतली पाहिजे। मोकळेपणानं बोलणारा यांच्या दृष्टीनं बडबड्या ठरतो, पण न बोलणारा यांच्या दृष्टीनं घुम्या ठरेल। स्थिर किंवा समतोल वृत्ती यांना मान्य नाही, तिला ते कमकुवतपणा म्हणणार। उठसूट सामर्थ्य दाखवित राहणं हे काय विवेकाचं लक्षण आहे? उलट वृत्तीच्या समतोलपणाला फार महत्व आहे। म्हणून शेवटी म्हटलंय की गुणी माणसाचा असा कोणता गुण आहे ज्याला दुर्जन नावं ठेवित नाहीत। चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही हे ठरल्यावर प्रश्नच मिटला। आता खरं आहे की मर्यादा पाळली नाही तर गुणांचं रूपांतर दोषात व्हायला वेळ लागत नाही। दातृत्व हा गुण असला तरी अविवेकी दातृत्व हा दोषच आहे। उलट याची दुसरी बाजू अशी की मर्यादा सांभाळली तर वरवर जे दोष वाटतात तेही गुण ठरू शकतात। क्रोध वाईट, पण माणसाला केव्हाही संताप येतच नाही असं झालं तर केवढी चमत्कारिक परिस्थिती ओढवेल। ही दुसरी बाजू मांडताना श्रीम माटे म्हणतात की षड्रुप्यू हे षणमित्र आहे। शेवटी हा सारा प्रश्न मर्यादा सांभाळण्याचा आणि तोल राखण्याचा।
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश, आपली माणसं।
3: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो। दोस्तों, क्या आपने कभी बहती हुई नदी पर बने बांध को देखा है? जब वही पानी बिना किसी नियंत्रण के चारों तरफ फैलता है तो वह बाढ़ का रूप ले लेता है, गांव को डुबो देता है और विनाश का कारण भी बनता है। लेकिन जब उसी पानी को एक दिशा दे दी जाती है, उस पर बांध बनाकर उसे सहेजा जाता है, तो वही पानी हजारों घरों में उजाला पैदा करने वाली बिजली बन जाता है, सूखे खेतों को हरा भरा कर देता है। पानी वही है, बस उसका रुख और उसका नियंत्रण बदल जाता है। हमारा यह जो मन है, यह भी ठीक उसी पानी की तरह है, जब वह बेलगाम होता है तो हमें चिंताओं और वासनाओं के दलदल में डुबो देता है। लेकिन कबीर साहब आज हमें बता रहे हैं कि अगर इसी मन को सही दिशा मिल जाए तो यह हमारे भीतर कितनी बड़ी दैवीय शक्ति को जगा सकता है। आइए सुनते हैं कबीर साहब का यह परम जागृत दार्शनिक सूत्र। मन गोरख मन गोविंदो, मन ही अवघड़ होई, जे मन राखे जाता करी, ते आपे करता सोई।

0: तुमचा एखादा उमेदवार असेल तर त्यालाही आपण यशस्वी करू ना. वर्गातून 3 CR निवडायचे आहेत. प्रत्येकाला 3 मतं आहेत. 200 पैकी 100 मतं तरी आमची नक्की आहेत. आपल्या 100 लोकांना दुसरं मत तुमच्या उमेदवाराला द्यायला सांगू, म्हणजे आमचा उमेदवार मागे घ्यायचा प्रश्न नाही आणि तुमचाही जिंकून येईल. गलेलठाच्या डोक्यात प्रकाश पडला. भांडणात तथ्य नाही हे त्यांनी ओळखलं. त्यातल्या ओळखीच्या चेहऱ्याला बोलावून त्याला दम दिला.
1: काय राव, एवढ्यासाठी बोलावलंस वय आम्हाला? सरळ भेटून हा प्रश्न सोडवता आला असता तुम्हाला.
0: मीही त्यांना साथ दिली. कमाल आहे, एवढ्यासाठी तुम्ही आम्हाला रंकाळ्यात फेकणार होता की काय? आम्ही रंकाळ्यात मेलो असतो तरी तुमच्या निवडणुकीत विजय होणं शक्य नव्हतं. चला, या निमित्तानं तुमचा परिचय झाला, वाईटातून थोडंफार चांगलं निघालं. आम्ही हस्तांदोलन केलं, हसत हसत एकमेकांचा निरोप घेतला. पाठ वळताच निश्चय केला, याला कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीत पाडायचंच. म्हणे रंकाळ्यात फेकू का तुम्हाला? ओळखीच्या चेहऱ्याला निवडणुकीत पाडलं. हाताच्या बोटावरती मोजण्या इतकी मतं त्याला मिळाली. त्यानंतर त्यानं जवळजवळ कॉलेज सोडलंच. त्याने आमच्यावर सोडलेल्या पैलवानांशी मात्र आमची मैत्री झाली. त्यातला एक तर पुढे शरीरसौष्ठवात महाराष्ट्राशी झाला. आमची मैत्री मुंबईत असेपर्यंत टिकली, त्यानंतर मात्र भेट नाही. हे सगळे पैलवान मुळातले मारामारीचे नव्हतेच, फक्त मित्राला मदत करायला आले होते. त्या छोट्या प्रसंगाने खूप शिकवले. वर्गातल्या शेकडो लेक्चर्सच्या तुलनेने तो एक धडा जास्त महत्वाचा होता. वर्गात फक्त एक चौकट दाखवली जाते, त्यातले चित्र मात्र त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे रस्त्यावरच बनवायची असते. इमारतीत बसायचे शिक्षण मिळते, चालायचे असेल तर बाहेर उघड्यावरती जावे लागते. कधी तापलेल्या उन्हात, कधी खडकाळ रस्त्यावरून, तर कधी पावसाची ओलीसोबत. प्रत्येक रस्त्याचे रूप नवे, गंध नवा आणि दर्शनही नवे.
2: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास झाल्यानंतर सेवेत रुजू होण्यापूर्वी मसुरी या उत्तर प्रदेशातल्या थंड हवेच्या ठिकाणी खास प्रशिक्षण असतं. मसुरीतल्या या प्रशिक्षणाचा भाग म्हणून ग्रामीण प्रशिक्षणासाठी उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात पाठवण्यात आलं. ग्रामीण प्रशिक्षक हा ISS आणि IFS इत्यादी स्पर्धा परीक्षेत पास झालेल्यांसाठी आवश्यक अभ्यासक्रम आहे. ग्रामीण भागातील जनतेचं दर्शन, रिपीट, ग्रामीण भागातील जनतेचं जीवन पाहता यावं, त्यांच्या समस्यांचं आकलन व्हावं, त्यांच्या जीवनातल्या दररोजच्या झगड्यांचं थोडंफार प्रत्यक्ष दर्शन या भावी प्रशासकांना व्हावं, ही या ग्रामीण प्रशिक्षणामागची कल्पना. खेड्यात जन्मल्यामुळे तिथल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून कित्येक वर्ष राहिल्यामुळे खेडं मला परकं नव्हतंच. माझ्या नागरी मित्रांच्यात ग्रामीण वास्तव्याबद्दल निर्माण झालेलं औत्सुक्य मी मजेने पाहत होतो. विचार आला, भारतवर्ष 80% ग्रामीण आहे असं उठल्या बसल्या आम्ही म्हणतो, आणि तरीही देशातल्या सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या, मानल्या जाणाऱ्या या सेवांमध्ये निवड होणाऱ्यांना खेड्याची औपचारिकरित्या ओळख करून द्यावी लागते. याचा अर्थ काय? अत्यंत खडतर गणल्या जाणाऱ्या या परीक्षेत पास होणाऱ्यांमध्ये खेड्यातल्या मुलामुलींचा अभाव का? 2-3 आठवड्याच्या प्रशिक्षणात खेडं कसं लक्षात येईल? कशी कळतील या शहरी मुलामुलींना खेड्यातली सुखदुःखं? भावी प्रशासनात महत्त्वाचे निर्णय घेताना काय फायदा होईल या टीचभर प्रशिक्षणाचा? कसा कळेल यांना गरिबी आणि अज्ञानाच्या गर्तेत रुतून बसलेला माझा समाज? खेड्यातलं वास्तव म्हणजे या सगळ्या भावी अधिकाऱ्यांना थ्रिल आणि एक्साइटमेंट वाटत होती. तरीही राहण्यासाठी गेस्ट हाऊस, सर्किट हाऊस किंवा इन्स्पेक्शन बंगला चांगल्यात चांगला कसा मिळेल याचे प्रयत्न सुरू होते. सुखसोयी असलेल्या गावात कसं जाता येईल याची खटपट होती. विचार केला तर भुसकळ्यात पडायला होतं. खोल विचार केला तर विचारसरणीत व्यवस्थेत असणाऱ्या त्रुटी अस्वस्थ करून सोडतात. खेड्यापाड्यातली पोरं शिकतात, उकिरड्यातनं बाहेर पडावीत म्हणून हाडाची काडं करणारे माझे सगळे गुरुजन माझ्यासमोर उभे राहतात. महात्मा फुल्यांचा सुरकुतलेला चेहरा, अस्सल ग्रामीण पटका मनासमोरून हलत नव्हता. कर्मवीरांची दाढी, करारी चेहरा, अजान बाहू, देहयष्टी समोर उभी राहिली. विठ्ठल रामजी शिंदे, आंबेडकर, आगरकर सर्वांशी एक कठोर संवाद सुरू होतो. या सगळ्यांची स्वप्न कुठपर्यंत साकार झालीत? अजूनही बहुसंख्य समाज असा असह्य काय आणि कधीपर्यंत तो असा राहणार? मी असा बहुसंख्य समाजाचा प्रतिनिधी आहे ही गोष्ट मला माहीत होती, पण तिची तीव्रतेने जाणीव झाली ती मसुरीत. मसुरी हा शब्द नागरी सेवा स्पर्धांमध्ये उत्तीर्ण होऊ पाहणाऱ्यांसाठी एखाद्या स्वप्नासारखा असतो. मसुरीचे वेद लागले की झपाटल्यासारखा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा लागतो. IAS, IFS, IPS अशा पदांसाठी उत्तीर्ण होणाऱ्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण मसुरीत लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकॅडमीत होतं. एका सुंदर सकाळी मसुरीत माझं आगमन झालं आणि मग मी तिथे 3-1 महिने वास्तव्य केलं. मसुरीत देशातल्या कानाकोपऱ्यातनं अख्ख्या भारतातल्या सगळ्यात कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत पास होऊन आलेले युवक आणि युवती. खरं तर तो एक छोटा हिंदुस्तानच होता. कुणी दूरवरच्या आसाम मेघालयातनं, कुणी दक्षिणेतल्या केरळ तामिळनाडूतून, कुणी हिंदू कुणी मुसलमान. या निवडक युवक युवतीत आपलाही समावेश आहे याचा अभिमान आणि आनंद होताच प्रत्येकाशी साधं बोलत असतानाही आपोआप ज्ञानात भर पडत होती. खरं तर विविधतेत एकता असं आपण नेहमी ऐकतो, पण इथे त्याचा प्रत्यक्षात परिचय होत गेला. मिझोरामचा रालते, काश्मीरचा केवल शर्मा, पाटण्याचा प्रसाद, दिल्लीचा अनुराग, राजस्थानचा मदनलाल, कर्नाटकचा सुब्रमण्यम, लखनौचा विनोद, सगळे वेगवेगळ्या प्रदेशातनं आलेले, तरीही एकमेकांना समजून घेण्यात कोणतीही अडचण वाटली नाही. आमच्या आतलं भारतीयत्व एक होतं. एकमेकांपासून 1000 मैल दूरवर राहूनसुद्धा भाषा संस्कृती याबाबतचे फरक असूनही आम्ही एकमेकांना कित्येक वर्ष ओळखत होतो, ओळखत असल्यासारखे वागत होतो, बोलत होतो. इतकं असूनही त्या दिवशी अकॅडमीच्या भोजनगृहात जी गोष्ट घडली त्याच्यामुळे मी बराच अंतर्मुख झालो. आम्ही सगळे डायनिंग टेबलच्या भोवती बसून जेवत होतो. अनुराग, मदन सगळे होते. बोलता बोलता भारतीय विदेश नीती वगैरेच्या संदर्भात चर्चा सुरू झाली. विदेश नीतीमधल्या त्रुटी, गुण यांची तपासणी होऊ लागली. अटीतटीवर येऊन सगळे बोलू लागले. आजूबाजूला बसलेले सगळे प्रशिक्षणार्थी अधिकारी सामील झालेत. माझ्यासमोर डाव्या बाजूला फक्त थोडीफार तोंडओळख असलेला पण सगळ्यांच्या परिचयाचा एक प्रशिक्षणार्थी होता. त्याचे वडील प्रतिष्ठित राजकारणी आणि त्या सुमारास दिल्लीत सत्तास्थानी होते. चर्चा रंगात आली असताना हा प्रशिक्षणार्थी मध्येच बोलला.
1: ज्यांना साधी टायही बांधता येत नाही असे लोकही जर विदेशी सेवेत यायला लागले तर आपल्या विदेश नीतीचं काय होणार हे न बोललेलंच बरं. माझ्यातल्या नागाला कोणीतरी डिवचलं होतं. मी ताड कन्फ्यूज करलो. ज्यांना खेडे कशाशी खातात याची कल्पना नाही असे लोक जर भारतीय प्रशासकीय सेवेत येत असतील तर त्यांना टाय बांधता येत नाही, ते विदेश सेवेत आले तर काय बिघडलं? टाय बांधणं ही सहज शिकता येण्यासारखी गोष्ट आहे, पण खेडी कशी समजणार असे निर्णय घेणार तुम्ही जर खेडे काय आहे याचीच तुम्हाला कल्पना नाही?
2: माझा आवाज नकळत वाढला होता, पण माझ्या भावना खऱ्या होत्या. मला टाय बांधता येत नव्हता ही गोष्ट खरी, पण हिंदुस्थानात किती लोक टाय बांधतात? किती लोकांना टाय बांधण्याची खरंच गरज आहे? साहेब देश सोडून गेला त्याला कित्येक दशकं लोटली आणि भारत हा उष्ण हवामानाचा प्रदेश आहे, इथं टाय बांधायचा प्रश्न येतो कुठे? पण माझ्या मित्रांनी माझा संताप ओळखला होता. मध्यस्थी करून तो वादविवाद त्यांनी संपवला, पण ही समस्या खूप खोलवर होती. इतक्या उथळपणे तिचा विचार करून चालणार नव्हतं. आणि माझा वादविवाद त्या मित्राशी नव्हताच, तर त्या मूलभूत प्रश्नाशी होता. देशातले प्रशासक खेड्यातले आहेत की नाही हाही प्रश्न नाही, त्यांना खेड्यातले प्रश्न कितपत समजतात हा प्रश्न आहे. जे प्रशासक म्हणून येतात त्यांना खेड्यापाड्याचं ज्ञान किती आहे याची वास्तुनिष्ठ तपासणी कुठल्या टप्प्यावर होत नाही ही खरी गोष्ट आहे. माझ्याकडे टाय नव्हता असं नव्हे. कॉलेजमध्ये CR म्हणून निवडून आलो तेव्हा कॉलेजनं सुंदर टाय भेट म्हणून दिला होता. घाडगे सरांकडे जाऊन त्याची गाठ मारून घेतली आणि टाय घातला, पण घुसमटल्यासारखं झालं म्हणून काढून टाकला. ब्लेझर नसल्यामुळे फक्त शर्टवर टाय घालणं थोडंसं विचित्र वाटलं म्हणून स्नेहसंमेलनालाही टाय वापरला नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगानं अंतिम मुलाखतीला दिल्लीला बोलवलं तेव्हा कपडे काय घालायचे हा प्रश्न पडला. टाय वगैरे बांधायचा प्रश्नच नव्हता. नेहमीचा शर्ट पॅन्ट इस्त्री करून पांढरा शर्ट काळी पॅन्ट असेच कपडे घातले. खरं तर त्यावेळेस माझ्याकडे टाय नव्हताच. जुना कॉलेजमधला टाय कुठल्या तरी इंटरव्ह्यूला जाण्यासाठी हवा होता म्हणून प्रकाशला देऊन टाकला होता. खेड्यातून वर येऊन पाहणाऱ्या मुलांचे संघर्ष हे सर्व पातळ्यांवर सुरू असतात. आयुष्यात सगळ्या गोष्टी बुद्धिमत्तेच्या जोरावर होऊ शकतात हा भ्रम आहे. इंग्रजी फाडफाड बोलतो तो बुद्धिमान असा सार्वत्रिक समज असलेल्या देशात ज्ञानाच्या वस्तुनिष्ठ कसोट्यांची अपेक्षा करणं खरंच चुकीचं आहे. जसं इंग्रजीचं तसंच कपड्यांचं सुद्धा. दारिद्र्याचा दागिना जन्मताच परिधान करून आलेल्या खेड्यापाड्यातल्या मुलांना चांगल्या कपड्यांची आवड असली तरी ते मिळणं सहज शक्य आहे का? कॉलेजमधले माझ्या हॉस्टेलवरचे सगळे मित्र कसेबसे दिवस काढत होते. चांगलं खायला मिळणं अवघड, तिथं चांगले कपडे ही दुय्यम बाब असते. माझा आणि सुभाषचा जेवणाचा डबा गावाहून एसटीने यायचा. तो आणायला 11:30 स्टँडवर जायला लागायचं. एसटीचे 3 आणि डबा काढून ठेवणाऱ्यांचे 2 असे प्रत्येकी 5 रुपये महिन्याला द्यायचे म्हणजे अंगावर काटा यायचा. पुढे वसंतदादा सरकारनं खेड्यापाड्यातून विद्यार्थ्यांना एसटीतून मिळणाऱ्या या जेवणाच्या डब्यांची वाहतूक मोफत करून टाकली. तेव्हा तर आमच्या आनंदाला परावार राहिला नाही. खेड्यातून येऊन शहरात शिक्षण घेणाऱ्यांच्या अडचणींची कल्पना वसंतदादांसारख्या खेड्यातून आलेल्या माणसाला कळणं सोपं जाणार यात शंकाच नव्हती. वसंतदादांना कुणी सहकार महर्षी कुणी मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळखतं. पण आम्ही मात्र जेवणाच्या डब्यावरचा चार्ज पूर्णपणे नाहीसा करणारा मुख्यमंत्री या नात्याने त्यांना ओळखतो. कधी कधी हा डबा चोरीला जायचा, कधी संप बंद अशा कारणांमुळे डबा यायचा नाही, कधी गाड्या उशिरा यायच्या, कधी आलेलं जेवण अर्धमुर्ध खराब झालेलं असायचं. काही वेळा जेवणाला सुट्टी तर काही वेळा अर्धपोटी. उन्हाळ्यात हमखास जेवण आंबायचं. संध्याकाळी दसरा चौकातल्या साधना रेस्टॉरंटमधून वाटीभर आमटी आणि ब्रेड आणून दिवस किंवा रात्र ढकलायचा. सकाळी उठल्यावर चहा पिण्याची भानगड नव्हती. आंघोळ करून तयार होऊन कॉलेजला जाताना आनंद आश्रमात चहाचा कप जिरवायचा आणि त्यानंतर 12 वाजेपर्यंत उपाशीपोटी कॉलेजची व्याख्यानं ऐकायची. सैन्य पोटावर चालतात. बुद्धानं आपल्या शिष्यांना उपाशीपोटी वचनं ऐकवली नाहीत हे सगळं वाचत शिकत होतो ते मात्र उपाशीपोटीच. अर्थात माझ्यापेक्षा वाईट परिस्थिती असणारे विद्यार्थी बरेच होते. ज्यांचा गावाकडनं डबा येत नाही, ज्यांना शिष्यवृत्ती नाही, राहायला जागा नाही अशी पोरंही कॉलेजात शिकायची. अंकुश नावाचा माझा मित्र विजार आणि सदरा घालून कॉलेजला यायचा. मन लावून लेक्चर ऐकायचा. कॉलेज संपल्यावर 2-4 तास कॉलेजच्या बागेत काम करायचा. त्या बदल्यात कॉलेज त्याला 2 वेळचं जेवण, 4 भिंतींची खोली, फी माफी द्यायचे. बसचे पैसे नसायचे म्हणून कित्येक मुलं दसरा चौकातून चालत कॉलेजपर्यंत यायची. 7-8 किलोमीटरचं अंतर होतं ते. विचारलं तर बस चुकली म्हणून सांगायचे. ही सगळी मुलं मोठ्या धैर्याने आयुष्याला सामोरी जात होती. आंघोळीच्या वेळेस संडासच्या रांगेत कॉलेजच्या कॅरिडॉरमध्ये कुठेही हसतमुख भेटायची. पण त्याखाली दडलेली उदासी हॉस्टेलवर राहिल्याने सहज लक्षात यायची. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळायला उशीर झाला तर त्यांचे हाल कुत्रे खायचे नाहीत. खानावळ बंद व्हायची. कुणी उधारीवर द्यायचं नाही. कसं तरी फक्त जगत राहायचं आशेवर. शाहू महाराजांनी ओळीनं एकापाठोपाठ एक बोर्डिंग काढलीत आणि गावोगावची पोरं कोल्हापूरच्या बोर्डिंगात शिकायला आली. रस्त्यावर किंवा जनावरांमागं भटकणारी पोरं ज्ञानामृत पिऊ लागलीत. कोल्हापूरच्या दसरा चौकात उभं राहिलं की महाराजांच्या मोठेपणाचा साक्षात्कार सहज व्हायचा. मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, सारस्वत बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग, मराठा बोर्डिंग, सगळ्या बोर्डिंगच्या इमारती. खरं तर बोर्डिंगच्या रूपानं समाज बदलाचे कारखाने महाराजांनी सुरू केले होते. कित्येक समाजधुरीण या बोर्डिंगमधून शिकले आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात चमकले. या बोर्डिंगने महाराष्ट्रात नेतृत्वाची एक नवी फळी निर्माण केली.
0: ह्या सगळ्यात जाणवले ते म्हणजे प्रत्येकाचा संघर्ष वेगळा तरी तीव्र असतो. कधी बाह्य पातळीवरील संघर्ष तर कधी मानसिक पातळीवरचा. जातीपातीच्या प्रस्थापित कल्पनाही छळवाद करतात. जातीमुळे अन्याय होतो, पुढे यायला त्रास होतो, संधी नाकारली जाते. अशोक MA पास झाल्यानंतर बेकार होता. समाजाला उपेक्षित जात आणि पैसा यांच्याकडे नव्हता हे एकमेव कारण. आमचा मारुती कांबळे नावाचा एक मित्र होता. त्याचा आवाज इतका सुंदर होता की दरवर्षी कॉलेजच्या गॅदरिंगचा तोच हिरो असायचा. त्याच्या भोवती मुलींचा पिंगा सदैव असायचा. त्याची शास्त्रीय संगीत शिकण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही, कारण त्याची जात. उच्च समाजातल्या संगीत शिक्षकांना एक गरीब आणि त्यातही खालच्या जातीतला विद्यार्थी कसा चालेल? आजही मारुतीचा आवाज आठवला की जीव गलबलून जातो. केवढी जादू होती त्याच्या आवाजात. मधुबन में राधिका नाचे रे हे गाणं त्याच्याकडून ऐकताना मनातून आनंदाचे कारंजे उठत. संगीताला चांगला शिक्षक मिळत नाही हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर दाटलेले सावट आणि डोळ्यातले मेघ आठवले की छाती भरून येते. एवढे असूनही समाजाविषयी कसलाही कडवटपणा त्याच्या मनात नव्हता. मारुती कांबळे हा एक शापित गंधर्व होता. मागासवर्गीय मित्रांची अवस्था आई जेऊ घाली ना, बाप भीक मागू देईना अशी होई. शिकल्यामुळे गावातलं जीणं नको वाटे. गाव आणि आत्मपीडा यांचा खोल संबंध होता. भावंड गावातच असायची, आई बाप गावात काम करायचे. त्यांनी गावातलं दारिद्र्य आणि गावकुसाबाहेरचं जीवन स्वीकारलं होतं. पण आंबेडकर आणि शाहूराजांनी ज्यांच्यात ठिणगी पेटवली होती त्यांना गावी जाऊन गुलामीचं जोखड ओढणं नको वाटत होतं. गाव म्हणजे अवहेलना, अपमान आणि हेटाळणी यांचा अर्क होता. शहरात मिळेल ते काम करायचं, सुट्टीपुरतं गावी जायचं आणि परत शहरात यायचं हाच त्यांचा क्रम होता. घरच्यांना मात्र शिकला सवरला आणि दुरावला असं वाटायचं. गावातून जे सुटले ते सुटले, पण जे गावात राहिले त्यांच्या नशिबी अजूनही भेदभाव अटळ आहे. न्यूनगंडाने पछाडून गेलेले माझे शाळेतले जुने मित्र गावी गेलो तर चार शब्द बोलायलाही तयार नसतात. रावसो थोडंफार बोलतो, फार बोलायला त्याच्याकडे तरी काय आहे? चांगल्या मार्कांनी बी ए झाला, नोकरीसाठी प्रचंड धडपड केली, पण शेवटी परत गावीच. नाईलाजाने म्युझिकल बँडमध्ये सामील झाला. लग्नाच्या सुगीत रात्रभर वरातीसमोर वाद्य वाजवीत फिरायचं, दिवसभर झोपायचं. सुगी संपली की बेकारी, दिवसभर तक्त्यावर बसून राहायचं, समोरच्या गटारातले वळवळणारे किडे बघत. कधीतरी छोटासा दगड फेकायचा, कधीतरी नोकरीसाठी मला सुद्धा विचारलं होतं त्यानं. त्यानंतर पुन्हा मला अडचणीत टाकणारा प्रश्न विचारितही नाही, फक्त हसतो. कसं काय, बरं आहे ना? म्हणून मनापासून विचारतो. माझ्याकडेही त्याला विचारण्यासारखं काही नाही. त्याची आई रस्ता झाडायची, ती आता निवृत्त झाली असणार. बाप लहानपणीच कधीतरी सुटला होता, काय विचारायचं? मोहन तर माझं तोंड चुकवतो. मला आठवतं हा मोहन शाळेत खूप हुशार होता, पाढे वगैरे चांगले यायचे. शाळेत गणित चुटकी सरशी सोडवायचा, पण तिसरीनंतर त्याची शाळा अचानक सुटली. तो दुसऱ्याच्या शेतात काम करायला लागला. अजूनही तेच करत असावा, आता भेटला तर दुरूनच हसतो, हातानेच ठीक आहे ना असा अर्थाचा प्रश्न करतो आणि समाज मंदिरात किंवा चिंचेमागे अदृश्य होतो. अशा वेळी माझ्या अस्तित्वाची मनोमन लाज वाटते. त्यातल्या त्यात कल्लूचं बरं आहे. गावातल्या हायस्कूलात नोकरी लागली, दर महिन्याला पगार मिळतो, खर्च भागून शिल्लक उरते. माळावरती बेघर योजनेतनं घर बांधलं, लग्न वगैरे झालं, छोट्या बहिणीचं लग्न केलं, स्थिरावला, घरी येऊन नमस्कार करतो. कसं काय विचारतो, देवीच्या वणानी भरलेला त्याचा चेहरा सोप्यातल्या ट्यूबलाईटच्या प्रकाशात चमकला की बरं वाटतं. कल्लूच्या नोकरीसाठी शिफारस केली याचा आनंद वाटतो. जातीच्या या वरवंट्याचा मला कधीच उघडपणे त्रास झाला नाही किंवा जाणवणार नाही. कदाचित महारमांग समाजात जन्म झाला नाही म्हणून असेल, पण जातीव्यवस्था वाईट हे फार लहानपणी लक्षात आलं. गावातला बहुसंख्य समाज जैन, त्यापाठोपाठ लिंगायत, मराठा इत्यादी. ब्राह्मणांची दोन तीन घरं, शिंप्यांची दोन घरं, त्यातलं आमचं एक, दुसरं वेशीजवळ. गल्लीतली सगळी घरं जैनांची. अपवाद फक्त तेली आणि गड्यांपांचं. जैनांच्या घरात मुक्त प्रवेश नव्हता, स्वयंपाक घरात तर मुळीच नाही. अर्थात याला अपवाद होतेच. माझ्यावर माया असणाऱ्या गावातल्या बाया सुटीत गेलो की आवडीच्या भाज्या बनून घरी पाठवायच्या. शेडबाळ्यांची अक्कू खरवस पाठवायची, माळावरची सुशीला वांग्याची भाजी, कुणी काही तर कुणी काही. तरीही स्वयंपाकघरात जाऊन बसण्याची मुभा नव्हती. जैन आम्हाला बरोबरीचे समजत नाहीत हे माझ्या लक्षात आलं होतं. या उलट ब्राह्मण घरं एक दोनच होती, पण त्यांच्या घरी आम्हाला मज्जाव नव्हता. उलट कौतुक आणि प्रोत्साहन मिळायचे, हमखास खाऊ मिळायचा, आणि विशेष म्हणजे त्यांच्या घरातल्या झोपाळ्यावरही बसायला मिळायचं. झोपाळ्यावर झुलत त्यांच्या कड्यांचा आवाज ऐकणं खूप आवडायचं. तात्या प्रवचन करायचे, अण्णा भजनात पुढे सांगायचे. विठ्ठल मंदिराची सगळी देखरेख आमच्या घराकडे होती, त्यामुळे असेल, पण अरुण मुकुंद पंडित सगळे आम्हाला मान द्यायचे. भेदभावाचा प्रश्नच नव्हता. मराठ्यांची गल्ली दूर, त्यामुळे जाणं येणं कमी. लिंगायतांकडंही असला भेदभाव नसे. जातीवादालाही अनेक पदर होते, ते सुद्धा मला फार लवकर समजले. जैनांच्या घरी जसा आम्हाला मुक्तपणे वागायला मज्जाव होता, तसाच मज्जाव आमच्या घरी महारमांगांना होता. ते फक्त सोफ्यापर्यंत येऊ शकत. त्यांच्यासाठी वेगळी कब्बशी होती, वेटाळ मानला जात होता. मला हे विचित्र वाटायचं, चुकीचं वाटायचं. तात्या प्रवचनात एकनाथ महाराजांचं उदाहरण सांगायचे, पण मग महाराजांचा तातोबा देवळाबाहेरच्या कट्ट्यावरच भजनाला का बसतो हे मला समजायचं नाही. शाळेत शिकवणारे बरेचसे गुरुजी मागास समाजातले होते, म्हणूनच ते कधी घरीही येत नसत. कल्लू रावसू घरी आले तर बसा म्हणून सांगण्यापेक्षा त्यांना माळावर फिरायला जाणं सोयीस्कर वाटायचं. पण त्यांच्या गल्लीत किंवा घरी जाऊन चिंचा आवळे खाताना त्यांच्या आयांना खूप आनंद वाटायचा.
2: गावचे हे सगळे रंग ग्रामीण प्रशिक्षणाच्या 2 आठवड्यात आमच्या प्रशासकांना कसे कळणार? गावात आणि नंतरच्या कोल्हापूरच्या वास्तव्यात ग्रामीण जीवनाच्या अनुभवांची जी शिदोरी मला मिळाली, ती नंतरच्या आयुष्यात सतत उपयोगी पडली. आपल्या एखाद्या छोट्याशा निर्णयानं दूर दूरवरच्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या आणि दारिद्र्याने गंजलेल्या समाजावर कोणता परिणाम होईल याचे भान जेव्हा प्रशासक ठेवेल, त्या दिवसाची समस्त भारताला प्रतीक्षा आहे. पण जोपर्यंत हुरडा, मळणी, शिवाशिव, उत्रंड, बोचकं, खरीप, खोंडव यासारख्या शब्दांचा अर्थ प्रशासकांना पुस्तकात शोधावा लागेल, तोपर्यंत मसुरीत जाऊनही ग्रामीण प्रशिक्षणाची आवश्यकता भासणार यात शंकाच नाही. स्वतःच्या जन्माबाबत कोणताच माणूस अजूनही स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. भविष्यातही असे ज्ञान मानव समाजात येणे अशक्य. मी माझ्या साध्या बोळ्या आजोळी तिथल्या उंबरठ्यावर जन्माला आलो, तेव्हा घरात बाळ जन्माला आल्याने वाटणाऱ्या नवलाई पलीकडे काही घडले असण्याची शक्यता नाही. बुधवारी जन्माला आलो आणि ज्ञानेश्वरांचा जन्म बुधवारचा, म्हणून घरातल्या वारकरी परंपरेनुसार ज्ञानेश्वर नाव ठेवलं गेलं. आमच्या घरातल्या सगळ्या नावात संत खचाखच भरलेले, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रुक्मिणी इत्यादी इत्यादी. आजोळी आमची 2च घरं, आमची म्हणजे आजोबांची, तशी एकत्रच, पण मध्ये एक दुसऱ्याचं एक घर होतं. एक घर आकारानं थोडं लहान, दुसरं बऱ्यापैकी मोठं. माझ्या जन्माच्या दिवशी 5 नोव्हेंबर 1958 आईच्या पोटात दुखायला लागलं, म्हणून सोयीस्कर जागा पाहण्यासाठी ती मोठ्या घराकडे यायला निघाली. सकाळची 5:30-6 वेळ. मोठ्या घराच्या उंबऱ्यापर्यंत कसं तरी येऊन कळा असह्य झाल्याने आई उंबरठ्याजवळच बसली. 5-10 मिनिटात तिथंच माझा जन्म झाला. उंबरठ्यात जन्म होणं याला काहीतरी खास अर्थ आहे की नाही कुणास ठाऊक, पण आता वाटतं की या बाळाचा पाय उंबऱ्यात ठरणार नाही असंच देवाला सुचवायचं तर नसावं. आजोळ काही खास श्रीमंत नव्हतं, पण मन लागावं अशा सगळ्या गोष्टी होत्या. आजोबा आजी तिथलं आकर्षण. आजी सगळं घर चालवायची, तर आजोबा शिलाईचं दुकान आणि बाहेरचे कामं सांभाळायचे. मामांना व्यवहार ज्ञान थोडं कमी, शिलाईच्या कामापलीकडचं जग त्यांना माहिती नव्हतं. शिलाईमध्ये सुद्धा मापं घेणं, कपडे कापण्याचं काम वगैरे आजोबा करायचे. याला थोडं जास्ती ज्ञान लागतं. आजोळी सगळे पापभिरू, विठ्ठल भक्त, आजोबा तर माळकरी. सकाळी लवकर उठून आंघोळ करून गंध लावून ज्ञानेश्वरी वाचत बसायचे. त्यांच्या दंडावर, कपाळावर, पोटावर सगळीकडे गंध पाहून आम्हाला खूप गंमत वाटायची. नित्य नेमाने भजन कीर्तनासाठी मंदिराकडे जात. आजीसुद्धा कामात अतिशय हुशार. काही काळ तिनं तर ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून देखील काम केलेलं. लिहिणं वाचणंही यायचं. नेहमी कामात स्वयंपाकघरात गेलं तर हळूच काही ना काही खाऊ हातावर ठेवायची. मामी असली तरी घरचा खरा कारभार मरेपर्यंत आजीकडेच होता. व्यवहारातलं तिला कळायचं. पडत्या काळातसुद्धा आजी घराचा आधारस्तंभ होती. लोकांच्याकडे काही मागणं किंवा गरिबीचं भांडवल करणं हे तिच्या स्वभावाविरुद्ध होतं. कंबर वाकली तरी शेवटपर्यंत ती ताट राहिली. अजोळी 10-12 एकराचं शेत, आंब्याची झाडं, पानमळा, हसत खेळत दिवस जात होते. पण काळ बदलला अगदी आमच्या नजरेसमोर. निसर्ग पूर्वीसारखा दयाळू राहिला नाही. पानमळे अदृश्य झाले. अधूनमधून दुष्काळ पडू लागला. सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. मामांच्या स्वभावामुळे आणि निसर्गाच्या कोपामुळे सगळं हाताबाहेर जाऊ लागलं. त्यातच मामांना पहिल्या 4 मुलींनंतरचा मुलगा, परत मुलगी, परत मुलगा. मुलींची लग्न जमवण्यात आणि करण्यात आजोबांचे सगळे पैसे, आयुष्य यांची नासाडी व्हायला सुरुवात झाली. घरात दारिद्र्यांचं राज्य कधी सुरू झालं कोणालाच कळलं नाही. शेतं पिकत नव्हती कारण घरची देखरेख नव्हती. स्वतःची विहीर आणि पाणी असून देखील घरात धान्य नव्हतं. नंतर तिथल्या दारिद्र्याला घाबरून तिथं वारंवार जायला भीती वाटायला लागली. माझ्या आजोबांना 3 अपत्य, माझी आई 2 नंबरची. तिच्या आधीची मुलगी वारली, मामा सगळ्यात लहान. 13 वर्षाची असताना आईचं लग्न झालं. वडील त्यावेळी 18 वर्षाचे होते. पहिली 7 वर्ष आईला मूल झालं नाही. आजारपणातही काही काळ गेला. मध्यंतरी वडिलांनी दुसरं लग्न करावं असा आग्रही घरातनं झाला, पण वडिलांनी त्याला दाद दिली नाही. मोठा भाऊ नामदेवचा जन्म 1953 साली झाला. छोटी बहीण रुक्मिणीचा जन्म माझ्यानंतर 4 वर्षांनी म्हणजे 1962 साली झाला. आमच्या गावचं नाव लाट, याला अब्दुल लाट असंही म्हणतात. आता संक्षिप्त होऊन त्याचं अ लाट झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातलं हे गाव इचलकरंजीच्या पूर्वेला 4 मैलावर आहे. गावच्या बाजूला पंचगंगा नदी वाहते. नदी पलीकडे नांदणी गावातनं आमच्या पूर्वजांनी या गावात स्थलांतर केलं. घरी पिढीजात शिंपीकाम चालत होतं. आमच्या आजोबांची आई गंगा ही अतिशय कर्तबगार स्त्री होती. अर्थातच या कर्तृत्वसंपन्न पंडितची मला अजिबात स्मृती नाही. लहानपणी ती भावंडांना घेऊन दररोज सकाळ संध्याकाळ देवळात जायची असं सगळे सांगतात. तर या पणजीनं आणि नंतर आजोबा, माझे वडील, काका यांनी कष्टपूर्वक 15-16 एकर जमीन विकत घेतली. कुळ कायद्याच्या लाटेमध्ये 7-8 वर्ष कोर्टकचेरी करावी लागली, पण निर्णय आमच्या बाजूने आणि समाधानकारक लागला. वडिलांना एक मोठे बंधू, एक छोटी बहीण. छोट्या बहिणीचं लग्न होऊन तिला चंदूरला दिलं. या आमच्या चंद्रा आत्यालाही आम्ही पाहिलं असे सगळे म्हणतात, पण मला ती अजिबात आठवत नाही. ती कॅन्सरने वारली. तिच्या मृत्यूचं वर्णन सगळे करतात. एकत्र कुटुंबाचा प्रभाव असल्याने आम्ही वडिलांना तात्या आणि आईला काकू म्हणू लागलो. काकांना अण्णा आणि काकूला अक्का, आजीला आई तर आजोबांना बाबा म्हणायला लागलो. अण्णांना 4 मुलं, 2 मुली आणि आम्ही 3 भावंड. घरात गोकुळ होतं. मोठ्या चुलत बहिणीचं, ताईचं लग्न होऊन ती घरीच होती. लग्नानंतर तिच्या नवऱ्यानं तिला छळायला सुरुवात केली. तिला एकदा परत घेऊन आल्यानंतर कधीच समजोता झाला नाही.
0: घरात सदैव नामसंकीर्तन, विठ्ठल मंदिर हे आमच्या घराचं धार्मिक तसंच भावनिक केंद्र. भजनात अण्णा सदैव मग्न. सकाळ संध्याकाळ न चुकता विठ्ठल मंदिराला भेट. दर बुधवारी तात्यांचं प्रवचन असायचं. या प्रवचनात कित्येक वर्ष उलटून गेली तरी आजही खंड पडलेला नाही. शिवाय वर्षातून एक वेळा ज्ञानेश्वरीचं सार्वजनिक पारायण. गावातले 20-30 लोक दरवर्षी पारायणाला बसायचे. घरचे 2-3 लोक जरूर असत. पारायणाच्या सप्ताहात सगळं घर ज्ञानेश्वरमय होऊन जायचं.
3: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM.

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.